मध्यमलहरी 249° हेक्टमीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख, शके 1948 अर्थात 19 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

तारागन यांच्या स्वरात परब्रह्म सेवन आपण ऐकलं. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात भोपाळ आपण ऐकली. गीतरचना होती मधुसूदन कालिलकर यांची. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया शौनक अभिषेकी यांच्या स्वरात अरविंद आगाशी यांची गीतरचना.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती रचना आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया सदाशिव चावडेकर यांची गीतरचना आनंद भाडणे यांच्या स्वरात.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो ऐकूया कृषी वार्ता, यामध्ये सेंद्रिय खते याविषयी माहिती.
1: सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये इतर घटकांपेक्षा सेंद्रिय खताला जास्त महत्व आपल्याला दिसून येतं. मंडळी, सध्याच्या काळाचा विचार करता कित्येक शेतकरी हे सेंद्रिय खतांचा वापर आपल्या शेतीमध्ये करताना दिसून येत आहेत. रासायनिक खतांच्या न परवडणाऱ्या किमती हे जरी मुख्य कारण असलं तरी शेतीचा वाढणारा सेंद्रिय कर्ब हे त्यातील मुख्य कारण आहे. जमीन हे जिवंत घटक मानली जाते. या जमिनीला जिवंत ठेवण्याचं काम फक्त सेंद्रिय खतच करू शकतात. तिच्यात सूक्ष्म जंतू वाढवणं, सूक्ष्म अन्नद्रव्य वाढवणं, तिला सुपीक आणि समृद्ध करणं ही कामं फक्त सेंद्रिय खतच करू शकतात. म्हणून सेंद्रिय शेतीत सेंद्रिय खताला खूप महत्त्व आहे. पिकांचे अवशेष, जनावरांची विष्ठा, पालापाचोळा

0: कचरा कुजवल्यानंतर जो सेंद्रिय पदार्थ तयार होतो त्याला सेंद्रिय खत असं म्हटलं जातं. कुजवण्याची क्रिया ही जैविक आहे आणि यासाठी मदत होते ती जीवाणूंची आणि बुरशीची. सेंद्रिय खतांच्या अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्यानं शेणखत, कंपोस्ट खत, बायोडायनॅमिक कंपोस्ट, तसंच गांडूळ खत, हिरवळीचे खत, तेलबियांच्या पेंडी, साखर कारखान्यातील प्रेसमड, हाडाचे खत, मासळी खत आणि जीवाणू खते यांचा समावेश आहे. जनावरांचं शेण, मूत्र, गोठ्यातला पालापाचोळा, उष्टावळ इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत असं म्हटलं जातं. शेणखतामध्ये 0.5% नत्र, 0.5% स्फुरद आणि 0.5% पालाश असतं. शेणखत सर्वच पिकांना जास्त फायद्याचं आणि उपयुक्त ठरतं. शेतातील कोवळे तण, पिकांच्या कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, पाचट, धसकट, पालापाचोळा, काडी कचरा आदी सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन कर्बनत्राचं प्रमाण कमी होतं आणि चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो, यालाच कंपोस्ट खत असं म्हटलं जातं. यामध्ये 0.5% नत्र, 0.25% स्फुरद आणि 0.5% पालाश असतो. शास्त्रोक्त पद्धतीने कंपोस्ट खत तयार करावं आणि तयार झालेलं कंपोस्ट खत त्याच शेताला द्यावं. असं जर आपण वर्षानुवर्ष केलं तर शेतीला बाहेरून खत आणून घालण्याची गरजच भासणार नाही असं सांगता येईल. सेंद्रिय पदार्थ अधिक हिरवा झाडपाला, अधिक कंपोस्ट संप्रेरक, अधिक गोमूत्र, अधिक पाणी यांच्या ढीक पद्धतीच्या मिश्रणाने बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार करता येतं. हे कंपोस्ट इतर खतांच्या तुलनेत अधिक गुणवत्तेचं मानलं जातं. गांडूळ खतामध्ये गांडुळाची निष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडी, गांडुळाच्या बाह्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो. याच खताला गांडूळ खत असं म्हटलं जातं. जमिनीची जलधारणा शक्ती वाढते, जमिनीची संरचना भुसभुशीत होते, हवा खेळती राहते, पाण्याचा निचरा चांगला होतो, जमिनीची उत्पादन क्षमता देखील वाढते. हिरवळीची पिकं, यामध्ये प्रामुख्यानं ताग, धेनच्या, कडधान्यांची पिकं, मूग, चवळी, तसंच गवार, शेवरी, बरसीम इत्यादी पिकं घेऊन ती फुलावर आली असता जमिनीत गाडली तर त्यापासून उत्तम प्रतीची हिरवळीची खतं मातीला मिळतात. मोठ्या प्रमाणात नत्र, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होतात. जमिनीत कार्बनचं प्रमाण वाढतं. मातीची भौतिक, रासायनिक, जैविक जडणघडण सुधारते. हवा, अन्न, पाणी यांचा समतोल राखला जातो. म्हणून सेंद्रिय शेतीत हिरवळीची खतं ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. एरंडी, निंब, करंज, भुईमूग, करडई यांचं तेल काढल्यानंतर जी पेंड तयार होते तिला सेंद्रिय खत म्हणून आपण मान्यता देत असतो. आणि हे सेंद्रिय खतात जर वापरली गेली तर यापासून देखील जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. या खतामुळं पिकांची उगवण चांगली होते, जमिनीचा पोत सुधारतो, रासायनिक खतात बचत करता येते, पिकांची वाढ जोमदार होते आणि 15-20% उत्पादनात वाढ होते. अशा प्रकारे वेगवेगळी सेंद्रिय खतं सेंद्रिय शेतीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याचा कौशल्याने जर शेतकरी बांधवांनी वापर केला तर नक्कीच त्यांच्या उत्पादनात वाढ व्हायला हरकत नाही.
1: कृषी वार्ता, यामध्ये सेंद्रिय खते याविषयी माहिती आपण ऐकली वाचक श्रोता महेश इनामदार यांचा. श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयन स्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान, मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्या

0: सुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो, त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे, कपाळ जमिनीला टेकलेले, पाय जुळलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगत हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यानितके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्य धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळं हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जाग

0: तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात हे फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण वाढल्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती जमिनीच्या सुपीकतेवरती उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% हे जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले. यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:00 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. गाणी मनातली आपण ऐकू शकाल 7:50. 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लख लख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55. श्रोत्या, सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत पाटणी यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम 9:30. श्रोत्या, सकाळी 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष रूपक आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:30 उमंग एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीतबहार, 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात तुकाराम तातोबा सदामती आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदीक. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आज या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम. 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 हिंदी भक्ती संगीत. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. 10:30 नादब्रह्मीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सी आर व्यास यांचं गायन. त्यांनी गायलेला बागेश्री अंगाचा राग चंद्रकंस आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थ 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 19 मे 2026. श्रोतेह सकाळचे 7 वाजलेत. धैर्य असणं आणि ते टिकवून ठेवणं ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्यानं वाटचाल करणाऱ्यांना यश मिळतंच.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 9555551300।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय।
5: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह।
4: अगं कुठून आणायचे ते?
5: अगं विश्रामबागच्या दांडेकरांकडून। परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या दांडेकर।

0: करून सासूबाईंचा मुलगा म्हणजे आमचे हे
1: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
1: दर मंगळवारी सकाळी 9:30
3: प्रभातीचे रंग
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
4: श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग तिसरा. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात। येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।

हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं.

0: निमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्ण गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
1: हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, मी आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवा. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोठेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आता सविस्तर बातमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभारण्यात आहे. शिर्डीमधील सावली विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान

बोनस गर्ल स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थ

इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक द्वीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात यानिमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेल्या 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची भरती तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्य

0: केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानेवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वरांडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोते ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

दंगा या चित्रपटासाठी ज्योती भांडे यांच्या स्वरात राकेश कुमार यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं विशाल पाटील यांचं. श्रोतेहो एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे,

0: ब्लेक पड्डी देऊन टाकता, कारण का ती इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. तर तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा त्याला मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतो आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात,
1: हे
0: तुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: थोडं डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट
1: पाठवणार,
0: एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं.
1: बरोबर.
0: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग तो छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमच्या समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं,
0: मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो, तर हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण
1: येतं,
0: गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो.
1: अच्छा.
0: अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स.
1: अच्छा.
0: मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात,

0: काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझं आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात. हा डेटा तिथून एक ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती, जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा. सर, आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे, आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज, बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण, सायबरच्या गुन्ह्यामध्ये याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटं खोटा असू शकत
1: नाही,
0: एक सामान्य समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना ते फ्रीच चाललेलं असत आणि ते फ्रीच असत. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फंडची विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो, फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. 96,000 पण त्यांना पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत

0: तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तो पण त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा,
0: मला तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईटचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईट करण्याचे काय असेल, तर ह्याची हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली मी सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

0: श्रोतेहो सकाळचे ठीक 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडं मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100

0: अशा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
1: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
5: नमस्कार
1: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
5: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं, त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाही, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे तिथे दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात

0: झाले त्याची आपण कारण बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये ते साठून राहते पित्ताशयाच्या पिशवीत म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत
1: आहे.
0: गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ते एक सिम्प्टम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं. 60% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे विरघळू शकतात. त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आता असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंटमध्ये खडे विरघळतात असं नाहीये. पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात ते कायमस्वरूपी थांबवायला मदत तर होतेच, खड्या विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणता होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणजे की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
1: नक्कीच. म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
4: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
5: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
4: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
5: संपर्क 955-955-3100.
4: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
5: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
4: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
6: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय।
3: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह।
2: अगं कुठून आणायचे ते?
3: अगं विश्राम बागच्या तांडेकरांकडून। परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या तांडेकरांकडून।
2: सासूबाईंचा मुलगा
3: म्हणजे आमचे हे
4: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज, एकदा अवश्य भेट द्या।
5: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। ऐकूया

इंदिरा संत यांची गीतरचना पण ऐकली. संगीत आणि स्वर होता पद्मजा भेणाणी यांचा. काळाच्या गती

सकाळचे 8:30 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातमी देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 हून अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाजबांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. यापुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी 1 मृत्यूची आणि 1 संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1व्या 15वड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानेवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.

0: हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेय, सकाळचे ठीक 8:40 झालेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. प्रसारित करीत आहोत चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दिन्छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: एकदा इंद्रायणीच्या एका काठावर समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन आणि इंद्रायणीच्या पलीकडच्या काठावर तुकाराम महाराज आपल्याबरोबर काही टाळकरी घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि सहजच त्या दोघांची नजर एकमेकांकडे गेली। दोघेही महान संत आणि संतच ते काय एकमेकांना भेटल्यावर नुसते की ते म्हणून विचारणार का किंवा ते काय हवापाणी काय किंवा प्रकृती काय म्हणते म्हणून विचारणार? त्यांनी काय विचारलं? त्यांनी ते करीत असलेल्या कार्याबद्दल एकमेकांना विचारलं आणि यावर दोघांचीही प्रतिक्रिया काय? तर एवढा आम्ही नामस्मरणाचा प्रचार करतो आहे, नाम घ्या म्हणून आम्ही लोकांना सांगतो आहे, पण तरीही लोक काही नाम घ्यायला तयार नाहीत। नामस्मरणाचा महिमा जो गायला गेलेला आहे तो नारद आणि व्यासांपासून गायलेला आहे। इतकंच नव्हे तर अगदी उपनिषदांपासून तो गायलेला आहे असं म्हटलं तरी चालेल।

हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हा जो मंत्र आहे हा मंत्र कालिंतरा उपनिषदामध्ये भगवान विष्णून नारदांना सांगितलेला आहे. म्हणजे नाममंत्र नामस्मरणाचा महिमा हा इतक्या पुरातन काळापासून सांगितलेला आहे. आणि तरीसुद्धा ही बोंब आहे की लोक नाम घेत नाहीत, नाम घ्यायला लोक तयार नाहीत. संत एवढ्या नामाचा प्रचार करतात, लोकांना नाम घ्या म्हणून सांगतात, तरीही लोक नाम घ्यायला तयार नाहीत. याला कारण काय? तर हे नाम घेणं जे आहे हे सोपं नाही, नाम घेणं कठीण आहे. बरं, एखादा मनुष्य जर नाम घ्यायला बसला तर ते त्याच्या हातातून कसं निसटतं हे त्यालाच कळत नाही. लोकांना आम्ही काय सांगतो की तुम्ही कमीत कमी 20 मिनिटं नामस्मरण करा, तेवढा वेळ तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा बसतो. आता सद्गुरूंनी सांगितलंय म्हटल्यानंतर करायला हवं म्हणून तो नामस्मरण करायला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं म्हणता म्हणता बराच वेळ झाला नाही असं त्याला वाटतं. वास्तविक फक्त 3 मिनिटं झाली आणि बराच वेळ झाला असं याला वाटतं, पण झालेली असतात 3 मिनिटं. मग हा पुन्हा डोळे मिटतो. बराच वेळ झाला ना, इथं पुढली 3 मिनिटं म्हणजे 6 मिनिटं झालेली असतात. आता असं करत करत करत तो जर अट्टहासानं 20 मिनिटावर जायला लागला तेव्हा मी तर असं म्हणेन की एखादा असा गेला तरी चालेल, असं गेलास तरी चालेल, पण जा. गंमत अशी आहे की नामस्मरण करायला घेतल्यावर काही लोक आम्हाला काय विचारतात की वामनराव काय होतं, म्हणजे जणू काय वामनरावांना काही ठाऊकच नाही, म्हणजे संसार केला तो यानंच केला, मी केलेलाच नाही. मग पुढे म्हणतात काय वामनराव काय होतं की आम्ही जपाला बसलो ना की दरवाज्याची बेल वाजते, आम्ही जपाला बसलो की कोणीतरी माणूस येतो, आम्ही जपाला बसलो की भैया येतो, आम्ही जपाला बसलो ना की तो इस्त्रीवाला येतो. त्यामुळे होतं काय की आमचं नामस्मरण होत नाही. मी त्यांना म्हणतो की मग होत नाही म्हटल्यानंतर तुम्ही काय करता? म्हणतात होत नाही म्हटल्यानंतर आम्ही करत नाही. आता बघा की तुम्ही जप करता आहात, नामस्मरण करता आहात, आणि अशा वेळेला बेल वाजली तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं म्हणत दरवाजा उघडलास तर बिघडलं कुठे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणत दरवाजा उघडणं, इस्त्रीवाला आला तर विठ्ठल विठ्ठल असं म्हणत कपडे घे, दे त्याचं जे काही पैसे असतील ते आणि दुसरे कपडे दे, दूधवाला आला म्हण विठ्ठल विठ्ठल, म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणायला तुला कोणी अडवलंय का? या नामस्मरणाचं वैशिष्ट्य असं की ते कोणीही केव्हाही कुठेही कसंही आणि ते कितीही करावं, ते कोणीही करावं, धर्म जात पंथ यांचा इथं प्रश्नच नाही. नामस्मरण केव्हा करावं? केव्हाही करावं, कुठे करावं? कुठेही करावं, आणि कसं करावं? कसंही करावं. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण हरी असं म्हटलेलं आहे. नामस्मरण करताना तुला जसं येईल तसं तू कर, पण तू ते कर. नामस्मरण करताना तुम्ही जर ते कसंही जरी घेतलं तरी ते हळूहळू हळू बहिर्मनातून अंतर्मनात जायला लागतं, म्हणून त्याला सवय असं म्हणतात. सवयीतून स्वभाव तयार होतो आणि स्वभावातून नशीब निर्माण होतं. म्हणून सो ॲक्शन्स रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर रीप डेस्टिनी असं म्हटलेलं आहे. जमिनीमध्ये आपण जशा बिया पेरतो तसं तुम्ही ॲक्शन्स पेरा. ॲक्शन्स म्हणजे काय? तर कर्म. कर्म म्हणजे ॲक्शन्स. मग त्याच्यातून सवयी निर्माण होतात. आता त्या सवयी पेरा, मग त्याच्यातून स्वभाव निर्माण होईल. आता हा स्वभाव पेरा.

0: मग त्या स्वभावातून नशीब निर्माण होईल. जीवनविद्या आणखीन एक स्टेप मागे गेली. जीवनविद्या सांगते की ॲक्शन येण्यापूर्वी येणारा जो थॉट म्हणजे विचार हा महत्वाचा आहे. म्हणजे पहिले तुमचे विचार महत्वाचे आहेत म्हणून सो थॉट्स अँड रीप ॲक्शन्स असं जीवनविद्येनं सांगितलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीराम जयराम जय जय राम असं नामस्मरण करता त्यावेळेला हळू हळू हळू हळू तुम्हाला नामस्मरणाची सवय लागायला लागते. पण हा पण फार मोठा आहे. वाटेल त्यानं उठावं आणि त्यानं देवाचं नाव घ्यावं इतकं ते सोपं नाही. म्हणून संत काय सांगतात? संत सांगतात की तुला देवाचं नाव मुखात यायला पाहिजे ना, मग तू एक कर, तू संतांच्या संगतीमध्ये राहा. हा सोपा मार्ग आहे. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं म्हटलेलं आहे. त्यांनी तो पंथ सांगितला. सत्संगतीमध्ये राहिलात, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलात, तर ते जे नामस्मरण करतात ते नाम तुमच्या आपोआप मुखामध्ये यायला लागतं. ते नाम आपोआप तुमच्या तोंडामध्ये यायला लागतं, फक्त ते तुमच्या कानात पडलं पाहिजे. आम्ही लोकांना विश्वप्रार्थना म्हणायला सांगतो. विश्वप्रार्थना म्हणा असं आम्ही लोकांना नेहमी म्हणायला सांगतो. याचं कारण काय पहा. आता प्रार्थना आणि नाम यांच्यात फरक काय? तर प्रार्थनेमध्ये नाम आहेच पण नामात प्रार्थना नाही. विश्वप्रार्थना करताना आपण पहिलं काय म्हणतो? तर हे ईश्वरा. हे ईश्वरा म्हणजे परमेश्वराचंच नाव ईश्वर आहे. हे विठ्ठला म्हणजे परमेश्वराचं नाम विठ्ठल आहे. अशा तऱ्हेनं आपण पहिली हाक कुणाला मारतो? तर ईश्वराला. म्हणजे आपण स्मरण कुणाचं करतो? तर ईश्वराचं. म्हणजे पहिलं आपलं नामस्मरण झालं आणि मग पुढे प्रार्थना. त्या प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणतो? की सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. ही जी आपण प्रार्थना म्हणतो याच्यामध्ये सर्वांना सर्वांना सर्वांना हा जो शब्द आहे हा शब्द महत्वाचा आहे. हा सर्वांना शब्द महत्वाचा आहे कारण सर्वांमध्ये आहे कोण? भगवद्गीतेमध्ये भगवंतानेच सांगितलेलं आहे, ईश्वर सर्व भूतानाम हृदेशे अर्जुन तिष्ठती, की सर्वांमध्ये मी आहे. बीजम माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम, किंवा अहम सर्वस्य प्रभव मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. आणि माऊली म्हणतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आतोचे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंता.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग 3. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण सकाळचे 8:55 होतात. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: निखिल पॉल यांची आवाजात बर्फी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला. फसला.
2: UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.

0: बंटी और बबली या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजात अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
4: लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

प्रारंभदास गुप्ता आणि राजीव यांच्या आवाजात अनिल पांडे यांची गीतरचना पण ऐकली. विवेक राजगोपालन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं चिडियाखाना या चित्रपटातील. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवण्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे ज

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: श्रोतेहो, गेल्या काही भागांपासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा तिसरा भाग.
2: सर, आता गेले कित्येक वर्षापासून आपण या साहित्य क्षेत्रात आहात, तर कविता, समीक्षा किंवा वैचारिक लेखन यापैकी आपल्याला भावलेला प्रकार कोणता आणि यातला प्रकार आपला आपल्या जवळचा कोणता वाटतो आपल्याला?
3: मला ललित लेखन आवडतं.
2: बरं,
3: ललित लेखनात कसं असतं की ज्याचा त्याचा एक पिंड असतो. तुम्ही, मी साने गुरुजी जेवढं वाचतो तेवढे मला लक्षामध्ये येतं की गुरुजी किती छान सोप्या सोप्या भाषेमध्ये लिहितात, म्हणजे त्यांच्या शब्दांना तो मांगल्याचा आणि संस्काराचा असा स्पर्श असतो.
2: बरोबर.
3: आणि सहज त्यांचे शब्द असे काळजात जातात. म्हणजे मी कित्येक वेळा तर मुलांना सांगायचं कसं, मग ती श्यामची आई जसं त्यातली आई त्या लेकराला सांगते फुलं काढून दे, ते लेकरू काय म्हणतं, आई मी आत्ता स्नान केलंय माझ्या पायाचे तळवे मिळतील ग. तेव्हा गुरुजींची आई जी आहे ती

0: काय म्हणते, माझा मी पदर पसरते त्याच्यावरती पावलं ठेव, बरं, मला फुलं काढून दे. तो फुलं काढून देतो, पण जाताना आई जे वाक्य उच्चारते, बेटा पायाचे तळवे मळू नयेत म्हणून काळजी घेतोस, तसं मन मळू नये म्हणून सुद्धा काळजी घे. मला वाटतं की हे माझ्या लेखनातलं मला आवडलेली गोष्ट असते. मी खरं तर कथेतनं जास्त बोलतो,
1: म्हणजे आपण साधेपणा इथे म्हणू शकतो त्याला.
0: साधेपणा म्हणा तुम्ही किंवा सोपेपणा म्हणा, सुलभपणा म्हणा, पण माझा पिंड मला जड नाहीच बोलता येत आणि मला लिहिता पण येत नाही. मग मला तो आव आणून काहीतरी आपण गोष्ट करतोय असं वाटतं. म्हणजे उगीच उसणं काहीतरी घ्यायचं, मी व्याख्यान द्यायला लागलो ना तर मला प्रसंगत नाही. जसं तुम्हाला मी सुंदर जगण्यासाठी सांगितलं, मला असं थोडं दृष्टांत थोडस कथा सांगत असं बोललेलं आवडतं.
1: म्हणजे सामान्य माणसांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे हा त्याच्यात मागचा भाव आहे.
0: याचा अर्थ मॅडम असा नाही की मी जे काही वैचारिक लिहितात त्यांचं हे करतोय, तेही तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ते सुद्धा सकसच आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला हलकं फुलकन चटपटीत द्यावं असा हेतू नाही, कारण असंही होण्याची शक्यता असते ना की सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी उगीच

0: समोर,
1: म्हणजे सामान्य माणसांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे हा त्याच्यात मागचा भाव आहे.
0: याचा अर्थ मॅडम असा नाही की मी जे काही वैचारिक लिहितात त्यांचं हे करतोय, तेही तितकंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या. ते सुद्धा सकसच आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला हलकं फुलकं चटपटीत द्यावं असा हेतू नाही, कारण असंही होण्याची शक्यता असते ना की सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी उगीच टाळ्या वाजवणारं बोलायचं हे मला मंजूर नाही. मला असं वाटतं की आपल्याला जे काही द्यायचंय लोकांना ना, म्हणजे जसं आई काय करते बाळानं दूध प्यायचं म्हणून ती काय करते खुळखळा वाजवते. खुळखळा वाजवण्याचं कारण काय आहे की आई लेकरानं दूध प्यावं म्हणून. मी तसे आपले थोडे खुळखुळे काही काही वाजवतो की माझं म्हणणं असं असतं की हे दूध प्याव. आता पण खुळखुळे बाजूला गेलेत आणि मोबाईल आलेत आणि पोरं खुळी झाली आहेत हे लक्षात घ्या, कारण मोबाईलशिवाय पोरं पित नाहीत हा सुद्धा आत्ताच्या काळातला प्रॉब्लेम आहे.
1: बरोबर.
0: मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की सिनेमाचं गाणं मुलं शांतपणे ऐक, माझं भाषणही तेवढंच ऐकलं पाहिजे. मग त्याने ऐकावं असं मी बोलायचं. मग मला माझ्यात ना औषधाची गोळी द्यावी लागली, ते देखे रोगात ये जेनावे औषध तरी द्यावे परी मधुर असावे. ते जे आमच्या ज्ञानोबाने म्हटलंय तसं आहे, ते थोडंसं औषध द्यायचं आहे पण ते मधात नाहीच.
1: वा सर, आजच्या समाजात साहित्याची भूमिका याकडे आपण कसं पाहता आणि बदलत्या काळात मराठी साहित्याला कोणती आव्हाने किंवा कोणती संधी आहे असं आपल्याला वाटतं?
0: सगळ्यात फार छान प्रश्न तुम्ही विचारलात. एक तर आपलं भाग्य मोठं आहे की आपल्याला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. खरं तर भाषा आपल्या अभिजात आहेच हो,
1: काही प्रश्नच नाही.
0: माझा मराठीचा बोलू कौतुक आहे. आपण किती काळ आपण ते आपण कौतुकानं बोलतोच आहे ना. साहचाने मावळ्या मिथल्या आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे शब्द आम्हाला ज्ञानोबा तुकोबांनी दिलेच आहे. तो गंमत अशी आहे की मराठी भाषेचा सगळ्यात महत्वाचा प्रभाव हा तुमच्या बालपणात असतो, तो जपला पाहिजे. आज पहा तुम्ही की आपण पाहतो की जे शिक्षण तुम्हाला मातृभाषेतनं मिळतं ना, जे तुम्हाला ज्ञान मातृभाषेतनं मिळतं ना, त्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो. आज आपण एखाद्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालवतो, मग मला कित्येक वेळा वाटतं आपण इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळेत मुलाला घालवतो हे ज्ञान मिळवण्यासाठी घालवतो का भाषा शिकवायला घालवतो? अरे माझा विरोध नाही इंग्रजी, तुम्ही मराठीचं बोललात म्हणून माझा हिंदीला विरोध नाही. ह्या खिडक्या आहेत लक्षात घ्या. आम्हाला तात्यासाहेब शिरवाडकरांनी सांगितलं तसं हिंदी इंग्रजी ह्या तुम्हाला वारं येण्यासाठीच्या खिडक्या आहेत आणि मराठी हे माझं महाद्वार आहे, मराठी भाषा आहे माझी. आज आपला प्रवास महाद्वारापेक्षा खिडक्यातनंच जास्त व्हायला लागलाय सगळा. मग मला सांगा ना तुम्ही, माझी भाषा वाढायची असेल तर तिथं ते मी आज का बोलतो, मी का लिहितोय, मला हा संस्कार झाला ना. माझ्यातला लेखक हा माझ्या शाळेने घडवला आहे, माझ्या मराठी संस्काराने घडवला आहे. मग आम्हाला लेखक नकोयत का? आम्हाला नकोत का लेखक कवी बिवी काय? अरे तुझ्यावर, तू विचार करण्याची भाषा तुझी जी आहे तीच तुझ्या शिकण्याची भाषा असेल तर तू काहीतरी उडीजाला मराठीसाठी करू शकशील ना. आज युनोमध्ये 10 भाषांपैकी एक आपली आहे हे लक्षामध्ये घ्या. हा केवढा मोठा अभिमान आहे, पण आपला अभिमान आपण कुठेतरी घाण ठेवल्यासारखं. आज मी सांगतो, शाळेत गेलो होतो, 4,500 संख्या त्या शाळेची होती, तर कार्यक्रमाला गेलो होतो. मी म्हणलं हे काय, तर त्या ग्रहस्थाने सांगितलं सर मराठीला आहुती लागली नाही, तुम्ही दर्जा सांभाळा तुम्हाला त्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो. मग हे कुठंतरी आपण केलं पाहिजे ना. आपल्याकडची मुलांची कौशल्य वाढवायची असेल आणि उद्याच्या काळातला जर खरा सुसंस्कृत खरा कलावंत घडवायचा असेल तर त्याला संतांच्या साहित्याचा मराठी लेखकांच्या साहित्याचा संस्कार त्या याच्यात तो वाढला पाहिजे ना सगळा. त्याचं आज माध्यम जे आहे का नाही हे तुमचं भविष्य ठरवतो.
1: बरोबर. सर, आपल्या काळचे साहित्यिक किंवा लेखक आणि आता नव्या पिढीतील लेखकांमध्ये आपल्याला कोणते बदल जाणवतात की पहिलेचे साहित्यिक असे होते आणि आता हा चेंज म्हणजे प्रकर्षाने जाणवतो आहे, तर याबद्दल काय सांगाल आपण?
0: नाही, आता खरं कसं आहे, काळाची पावलं आपण मान्य केली पाहिजेत. पहिला माझा जो काळ होता का नाही, त्यावेळी काय होतं की इतर करमणुकीची साधनं फारशी नव्हती, त्यामुळे कळत न कळत आम्हाला करमणूक करून घ्यायची असेल ना तर मग ग्रंथाशिवाय पर्याय नसायचा. त्या काळात कीर्तनाशिवाय पर्याय नाही, व्याख्यानाशिवाय पर्याय नाही. आजचा काळ इतका आव्हानात्मक झालेला आहे की ही जी तरुण मुलं लिहित आहेत त्यांना ह्या माध्यमांना भेदून त्यांना त्या त्यांच्या विचारापर्यंत लोकांना आणावं लागतं. आणि खरोखर आजच्या पिढीमध्ये सुद्धा फार सकस लिहिणारी मंडळी आहेत. नाव एखाद्याचं घ्यायचं आणि एखाद्याचं टाळायचं असं नाही, पण त्या

0: विषयाला भिडणारे आहेत मंडळी, मी वाचतोय असं अस्वस्थ करतात ती सुद्धा, आणि ती सुद्धा वैचारिक दृष्टीनं प्रगल्भ वाटतात मला कित्येक वेळा.
1: सर, आजपर्यंत आपण इतकं लिखाण कार्य केलेलं आहे, तर मला इथे विचार असं वाटतं की एखादी रचना करताना आपली विचार प्रक्रिया कशी असते, किंवा लेखनासाठी ठराविक वेळ किंवा शिस्त आपण पाळता का, की एखादी प्रेरणा आल्यावर मग आपण त्या लिखाणाकडे वळता, असं काही आहे का?
0: कसं असतं की थोडंसं असतं तसं, म्हणजे अगदीच नाकारता येत नाही, पण काय असतं, काही वेळेला आपण एखादी गोष्ट मनात, आता उदाहरणार्थ मला एखादा विषय दिला की ह्या विषयावर तुम्हाला बोलायचंय, मग मी साधारणतः चिंतन करतो ना, आता तुमच्याकडे आकाशवाणीवरती मला बोलायचंय, तुम्ही काय प्रश्न विचारणार मला माहीत नव्हतं, पण तरी सुद्धा आपल्याला एक बोलावं लागलं तर काय आपण सांगायचं याचं जसं मी एका, आणि चिंतनासाठी कसं असतं काही वेळा खरा अतिशय उपयुक्तच असतात, असं नाही तुम्हाला, मला संध्याकाळचं बसलं थोडं आजूबाजूला शांतता झाली की लिहायला बरं वाटतं. काही वेळेला मी बघतो की असं माझी कित्येक, मी PhD करत असताना 3-3, 4-4 वाजेपर्यंत लिहित राहायचो मला, म्हणजे माणसं झोपल्यानंतर त्याला जागं करण्यासाठी आपण लिहितो का असं कधी कधी वाटायचं, पण मला त्या वेळा, आणि कसं आहे माझं मात्र हे मन असं नाही की कुठंतरी अगदी निसर्गरम्य ठिकाणात जायचं आणि तिथं मग मान टाकायची आणि मग तिथं अगदी छान कडीची झाडं वाहणारं वारं असं काही नाही. माझं आपल्या खोलीत सुद्धा माझं लिखाण छान होतं, माझी पुस्तकं असतात पाठीशी, पुढे टेबल असतो आणि मी छान रमत रमत लिहितो.
1: अच्छा, काय बात. सर, आपल्या कारकिर्दीत आपण आता इतकं सारं लिखाण केलं, इतके सारे पुस्तकं लिहिलेले आहे, तर कारकिर्दीतील एखादा असा टर्निंग पॉइंट आठवतो का, किंवा आपल्या एखाद्या लिखाणाबद्दल वाचकांकडून मिळालेली एखादी खास प्रतिक्रिया जी आपल्या कायम स्मरणात असेल असं काही आठवतं का?
0: फार सुंदर. पहिला साहित्याच्या संदर्भातली सांगतो.
1: बिलकुल.
0: जेव्हा मी हे सुंदर जगण्यासाठी पुस्तक लिहिलं ना, त्यावेळी एक दिवस मला एक पत्र आलं, त्या मुलीचं, उमरग्याकडची मुली, आणि साधं पत्र तिचं आलं, पण ते पत्र साधं नव्हतं. त्या पत्रात लिहिलं होतं की सर, मी एका अत्यंत विचित्र आजारानं ग्रस्त होते, विचित्र यासाठी की माझ्याशी कोणी बोलत नव्हतं, माझा कोणाला संपर्क आणि संसर्ग नको होता, आणि मला डॉक्टरांनी सुद्धा एका लांब कुटीमध्ये ठेवलं होतं, मला जेवण सुद्धा लांबून ढकललं जायचं म्हटले, माझ्याशी बोलताना सुद्धा कोणी जवळ यायचं नाही. पण एक दिवस, तुम्ही उमरग्यात भाषणाला आला असेल तर तिथं एक पुस्तक माझ्या समोर टाकलं म्हटलं सुंदर जगण्यासाठी.
1: अच्छा.
0: आणि सर खरं सांगते, मी वाचत गेले, मी इतकं वाचत वाचत गेले, खरं सांगते म्हणले सर की मी आता अगदी छान बरी झाली आहे, मी आता स्वतःच्या घरी आली आहे, मी छोटंसं माझं ग्रंथालय उभं केलंय, पण खरं सांगू सर म्हटले, मी डॉक्टरांच्या औषधापेक्षा तुमच्या अक्षरानं तरतरीत झाले म्हटलं. मला सांगा, वाचकानं दिलेलं हे पत्र माझा सर्वोच्च पुरस्कार होता आपल्या जगण्यातला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताना टर्निंग पॉइंट, तो शाळेतला आहे.
1: अच्छा.
0: थोडी गमतीचा भाग आहे बघा, त्याच्यात गमतीचा भाग आहे, पण कसं झालं की आम्ही त्या काळात चुरुचुरू बोलणारी पोरं होतो, आणि आमचे KP कुलकर्णी, जे मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी जीवनबाग फुलवली, एक दिवस आमचं 11वीचं शेवटचं वर्ष होतं आणि त्यांनी मला जवळ बोलवलं, म्हणले पाटणे, अमृत महोत्सव आहे आपल्या शाळेचा. हो म्हटलं सर. तर तुला म्हणले, आम्ही एकांकिकेत घेतले म्हणले, स्वातंत्र्य यज्ञ शिवाजी महाराजांच्यावरची एकांकिका आहे. अरे वाह म्हटलं सर, आमचे संबंध चांगले होते, जर कॉलर विलर मी अशी उडवली तर म्हटले कॉलर का उडवतो. हो सर म्हटले, आमच्या अभिनयाचा तुम्हाला शेवट कावायना अंदाज आला तर. सर म्हटले, अभिनय छान येऊन तुला घेतलं नाही, ते बसून जे मागं चुरुचुरू बोलताना ते माझ्या टप्प्यात असलेला भार आहेस म्हटले तू, म्हणून त्याने मला एकांकिकेत घेतला. पर एकांकिकेत घेतल्या मला काही फार काम नव्हतं, मला हेराची भूमिका दिली, हेर शिवाजीच्या खात्याचा, हिरोजी पुरजन किंवा अशी काही हेराची भूमिका दिली. आणि त्या एकांकिकेत चंद्रराव मोरे आणि शिवाजी महाराज यांचं एक जावलीखोरेत युद्ध होतं, आणि हेराला काय काम होतं की त्यांना कधीतरी चंद्रराव मोरेंच्या गोटात जायचं, त्या कानाला लागायचं, उगे आपलं थोडंसं काहीतरी बोलल्यासारखं डायलॉग नव्हताच, लोकांना वाटायचं हे काहीतरी बोलतो, तरी शिवाजीच्या गोटात जायचं. सरांना म्हटलं, सर एखादा तरी डायलॉग द्या, हे काही नुसतं तो हलवायचो. म्हणजे जर डायलॉग जर एखादा जरी घेतलास मनानं तर कानाखाली गणपती काढीन म्हटले. तर मी आम्ही सरांचं हे, आणि गंमत कशी संधी असते ते म्हणतात टर्निंग पॉईंट जो शब्द वापरलात ना, तर त्या कांकेत आमच्याकडे शिवाजी झालेला देखणा हो, 300 वर्षापूर्वीचा शोभा पुन्हा एकदा जागा झाला.

0: एका का आणि असा देखना शिवाजी
1: हा
0: आणि माझा दुसरा मित्र चंद्रराव मोरेज पण त्याचा डायलॉग एकच की तो स्टेजवर जाणार कोण तो शिवबा डोंगरात लावून देईल असा चिरडीन आणि आमट्यानं असा खाली असा चिरडीन करायचा आणि त्यानं असा चिरडीन म्हटला की तिकडून शिवाजीची एंट्री शिवाजी महाराज आले की ह्यानं तलवार काढायची त्यानं तलवार करायची तलवारीच्या कसरती कुलकर्णी सरांनी शिकवल्या होत्या आणि तलवारी तलवार टनकन आपटली की समोर फोटोग्राफरनं फोटो घ्यायचा आम्हाला वाईट वाटायचं त्या दोघांचाच फोटो येतोय आम्ही सरांना म्हणायचं आम्हाला घ्या कुठेतरी मध्ये म्हणजे घुसला बिसला ना परत तो डॉयला पण कशी संधी कसा टर्निंग पॉईंट असतो तर त्याच कसरती सरांनी इतक्या उत्तम शिकवले होते ते चंद्रराव मोरे स्टेजवर गेला डायलॉग सुरू झाला कोण तो शिवबा आणि काय सरांचा पारा चढला कुलकर्णी सरांचा त्या पडदा जो होता निसर्ग त्या जावलीच्या निसर्गाचा आणि त्याच्या पुढं त्यांनी त्याचा मागचा भाग पर्व ओळखला आणि गुडघा मारला त्याला आणि चंद्रराव मोरे राव पडला समोर अरे आम्ही सरांना म्हटलं सर काय केलं तुम्ही त्याला का मारलं म्हणले म्हटलं सर काय झालं म्हटलं काय नालायक आम्ही काय केलंय म्हटले अरे बरं आम्ही नालायक पहिले होतो तर इथं कशाला जाहीर करताय तुम्ही सर काय म्हणले अक्कल आहे का म्हणले अमृत महोत्सव आहे म्हणले समोर कलेक्टर सहित माणसं बसलीत आणि हा चंद्रराव मोरे म्हणले पुढे गेलाय तो तलवार विसरून गेलाय म्हणले आता हे शिवाजी बरोबर कसा लढणार म्हणले कळत नाही आकला नाही आणि मला काय वाटलं आता मी हेरच होतो ना आपल्याला परवानगी कुठे बी जायची होती तलवार उचलली मी ती आणि निघालो स्टेज कडे म्हणलं आपण जरा गंमत करून
1: प्रसंगावधान
0: व तिथं गजेंद्र गडकरबाई होत्या म्हणले पाटणे अगोदर एकांकिकेची शोकांतिका झाली जे पडले म्हणले तू तलवार घेऊन कुठे चाललाय मॅडम एक मिनिट म्हटलं आणि मी तलवार घेतली गेलो म्हणलं महाराज त्यानं माझ्याकडे बघितलं म्हणलं महाराज उन्हात चमकत होती तलवार ही आपलीच असावी त्याला वाटलं मीच मागणं दणका मारलाय तर म्हणलं या जवळ तुम्हाला दाखवतो कोणाही तलवार म्हणजे ह्याला म्हणलं तलवार देऊन आपल्या मानेवर पण तरी मी धाडसानं गेलो तलवार म्यानात खुपसली त्याच्या डोक्यात आलं की दणका ह्यासाठी बसलाय आपण तलवार विसरून गेलोय आणि बोलायचं काही तेच विसरलं ते आणि मलाच म्हणायला लागलं आम्ही काय म्हणत होतो पण माझ्या बी अंगात आलं मी म्हटलं आम्हाला काय माहित तुम्ही काय म्हणत होता तेवढ्याच मागणं कुलकर्णी म्हणजे पाटणे सांग त्याला मग मी म्हटलं तू म्हणत होता महाराज कोण तो शिवबा आणि मग त्याला ते पुढचं आठवलं सगळं डायलॉग सुरू झाला शिवाजी एंट्री घेणार होता इकडून गजेंद्र गडकरबाई एकच म्हणल्या की पाटणे तू आता इकडे ये मी मॅडमला सांगितलं आता फोटो झाल्याशिवाय मी काय येत नाही म्हटलं आणि मी नंतर गेलो मॅडम सगळ्यात महत्वाचं वाक्य कुलकर्णी सर बोलले मागं गेल्यावर मी म्हटलं आपण त्यांना न सांगता तलवार घेऊन गेलोय आपल्याला सर चिडणार सरांनी मला तिशी घेतलं त्यांच्या डोळ्यात पाणी होतं मला म्हणले यशवंत अरे खरं मला सुचायला पाहिजे होतो हे होतास ही तलवार घेऊन जा हे तुला कसं काय सुचलं त्याला म्हणलं सर थोडं नालायक असल्यामुळे सुचलं असेल म्हटलं तर सर मला जे पुढचं वाक्य बोलले यशवंत इथून तिथून कुठून तरी थोडाफार माणूस नालायक असतोच पण संधी आल्यानंतर संधीचं जो सोनं करतो तो सगळ्यात लायक असतो हे लक्षात घे
1: क्या बात आहे
0: एक वाक्य संधीचं जो सोनं करतो तो सगळ्यात लायक माझ्या जीवनात काय नंतर संधी शोधायच्या असतात काही वेळा संधी मिळत राहतात पण चालत राहायचं
1: आणि मला वाटतं त्या वाक्यानंतरच खरं जर तुम्ही आयुष्याचं सोनं केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही क्या बात आहे.
2: अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकला. सादर करते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: श्रोते अमृत कलश हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनः प्रसारित करण्यात येईल.
4: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 22 मे रोजी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
3: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आमचं यानंतरचा कार्यक्रम प्रभातीचे रंग काही क्षणातच.

0: मराठीच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम.
5: सचिन
6: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
7: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम प्रभातीचे रंग. प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. लेखन शिवराज काटकर. निवेदन वेदवती गोखले. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.
2: नमस्कार रसिक श्रोतेहो, नमस्कार श्रोतेहो. सध्या मे महिन्याच्या तडाख्यात आपला परिसर अक्षरशः होरपळून निघतोय. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये तापमानाचा पारा सातत्यानं 40 ओलांडताना दिसतोय. मात्र यंदा केवळ तापमान वाढलं म्हणूनच चिंता व्यक्त होत नाहीये, तर भारतीय हवामान विभाग उष्णतेच्या लाटेचे निकष बदलण्याच्या तयारीत असल्यानं हवामान शास्त्रज्ञ, आरोग्य तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक यांच्यात गंभीर चर्चा सुरू झाली आहे. आजपर्यंत भारतात उष्णतेची लाट जाहीर करण्यासाठी मुख्यतः कमाल तापमान आणि त्या भागातील सरासरी तापमानातील फरक हे निकष वापरले जात होते. मैदानी भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांनी वाढलं की हीट वेव्ह घोषित केली जात असे. मात्र हवामान बदलामुळं आता परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. फक्त दिवसाचं तापमान नाही तर रात्रीची उष्णता, हवेतील आर्द्रता, शरीराला जाणवणारा उकाडा आणि सलग टिकणारं गरम वातावरण याचाही मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं संशोधन समोर येत आहे. मंडळी, याच कारणामुळं भारतीय हवामान विभाग आता फील लाईक टेम्परेचर, वॉर्म नाईट्स आणि ह्युमिड हीट यासारख्या घटकांचा नव्या निकषांमध्ये समावेश करण्याच्या विचारात आहे. अनेक हवामान तज्ज्ञांच्या मते उष्णतेचा खरा धोका दुपारच्या तापमानापेक्षा रात्री शरीराला विश्रांती न मिळण्यात अधिक आहे. शहरांमध्ये काँक्रीटचं वाढतं प्रमाण, झपाट्यानं कमी होणारी झाडं आणि वाहनांमधून निर्माण होणारी उष्णता यामुळं अर्बन हीट आयलंड याचा प्रभाव तीव्र होत आहे. परिणामी पुण्यासारख्या शहरात रात्रीचं तापमानही 27 ते 29 अंशाच्या आसपास टिकून आहे. शरीराला थंडावा न मिळाल्यानं उष्माघात, हृदयविकार, निर्जलीकरण आणि श्वसनाच्या तक्रारी वाढत असल्याचं डॉक्टर सांगतात. पश्चिम महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती अधिक महत्वाची ठरते कारण या भागाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती आणि श्रमप्रधान उद्योगांवर आधारित आहे. सांगली आणि सोलापूर परिसरात ऊसतोड मजूर, बांधकाम कामगार,

रस्त्यावरचे विक्रेते आणि शेतकरी सर्वाधिक प्रभावित होत आहेत. उन्हामुळं दुपारच्या वेळेत कामकाज बंद होत आहे. डाळिंब, द्राक्ष आणि भाजीपाला पिकांवरही उष्णतेचा परिणाम दिसू लागलाय. पाण्याचे स्रोत लवकर आटत असल्यानं ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनतोय. हवामान अभ्यासकांच्या मते एल्निनोचा प्रभाव, अरबी समुद्रातील बदलती वाऱ्यांची स्थिती आणि वातावरणातील वाढते हरितगृह वायू यामुळं महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा कालावधी आणि तीव्रता वाढतीये. मंडळी, पूर्वी एप्रिल मे पुरती मर्यादित असणारी तीव्र उष्णता आता मार्चपासूनच जाणवू लागते आणि जूनपर्यंत टिकते. काही भागांमध्ये पावसाचं स्वरूपही बदलत असून कमी दिवसात अतिवृष्टी आणि उर्वरित काळात दीर्घ कोरडं वातावरण अशी स्थिती निर्माण होते. भारतीय हवामान विभागाच्या नव्या विचारामुळं उष्णतेच्या लाटेचा इशारा अधिक वास्तववादी आणि लोककेंद्रित होईल असं तज्ज्ञ मानतात. कारण फक्त तापमानाचा आकडा नव्हे तर माणसाच्या शरीरावर होणारा प्रत्यक्ष परिणाम आता केंद्रस्थानी येणार आहे. जागतिक हवामान संघटना देखील हीट रिस्क इंडेक्स वापरण्याची शिफारस करते. त्यामुळं भविष्यात शाळांच्या वेळा, बांधकाम मजुरांचे कामाचे तास, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि शहर नियोजन यामध्येही बदल करावे लागू शकतात. पश्चिम महाराष्ट्रासाठी हा इशारा अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढती शहरं, घटती झाडं आणि बदलतं हवामान या तीनही गोष्टींचा परिणाम पुढील काही वर्षात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं केवळ हवामान विभागाच्या इशाऱ्यावर अवलंबून न राहता स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती, शाळा, उद्योग आणि नागरिक यांनी उष्णतेशी जुळवून घेण्याची तयारी करणं आता आवश्यक आहे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन, शहरांमध्ये हरित पट्टे वाढवणं, कामाच्या वेळांमध्ये बदल आणि उष्णतेबाबत जनजागृती ही काळाची गरज बनली आहे. उष्णतेच्या लाटेचे बदलणारे निकष हे केवळ तांत्रिक बदल नाहीत तर ते हवामान बदलाच्या नव्या वास्तवाचे संकेत आहेत आणि हे वास्तव आता दूरचं राहिलेलं नाही. ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनू लागलाय. मंडळी, आज भर दुपारी आपण जर सांगली शहराच्या रस्त्यानं फिरू लागलो तर आपण कधी एकदा एखाद्या झाडाच्या सावली खालून जातो अशी ओढ आपल्याला लागते. काही अंतर चालत जाणाऱ्या लोकांना जिथं पोहोचले तिथं गटागट पाणी प्यावं लागतंय. अनेकांना रात्री झोप लागत नाही अशा तक्रारी वारंवार येत आहेत. ही सामान्य बाब नाही. या स्थितीत स्वतःचा बचाव करायला आता शिकलं पाहिजे. त्यादृष्टीनं हवामान खात्यानंच उचललेलं पाऊल एक सकारात्मक सुरुवात असली तरी आपल्या परिसरात झाडी वाढवणं, सामान्य जीवन जगण्यासारखं वातावरण करणं काही अंशी आपल्या हातीही आहे, नाही का?

रायगड महाराष्ट्राच्या अस्मितेचा धगधगता दीपस्तंभ. सह्याद्रीच्या कुशीत उभासलेला हा गड केवळ दगडांचा किल्ला नाही, तर तो हिंदवी स्वराज्याच्या आत्म्याचं स्पंदन आहे. आणि आता पुन्हा एकदा रायगडावर शिवकाल उजळू लागलाय. राजसदरेच्या पुनर्स्थापनेचं काम वेगानं सुरू असून आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. ऐतिहासिक पुरावे, जुन्या वास्तुरचनेचे अवशेष आणि पुरातत्वीय अभ्यास यांच्या आधारे राजसदरेचं जतन केलं जात आहे. विशेष म्हणजे या भागाचं दर्शन संरक्षक काच संरचनेतून घडवलं जाणार आहे, जेणेकरून मूळ अवशेष अबाधित राहतील आणि पर्यटकांनाही शिवकलाचा अनुभव घेता येईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे ASI आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं गेली अनेक वर्ष रायगडावर संवर्धन आणि उत्खननाचं काम सुरू आहे. बाजारपेठ, कुशावर्त तलाव, नगारखाना, राजसदर परिसर आणि मंदिर भागात विविध टप्प्यात संशोधन सुरू असून शिवकालीन वास्तूंचे अवशेष, नाणी, शस्त्र, मातीची भांडी आणि प्राचीन यंत्रराज अर्थात खगोलमापन साधनही इथं सापडलंय. या शोधांमुळे शिवकालीन प्रशासन, स्थापत्य आणि विज्ञानदृष्टीचा नवा पट उलगडत आहे. रायगडाच्या जतनासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध निधीतून कोट्यवधी रुपयांची तरतूद टप्प्याटप्प्यानं केली जाते. किल्ल्यावरील संवर्धन हे 1-2 वर्षांचं काम नसून पुढील अनेक वर्ष सातत्यानं चालणारी ही प्रक्रिया आहे. उत्खनन, रासायनिक संरक्षण, पायाभूत सुविधा, मार्गदर्शक फलक, जलनिस्सारण व्यवस्था आणि मूळ स्थापत्य जपून पर्यटन विकास असा व्यापक आराखडा तयार करण्यात आलाय. युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्याच्याही दृष्टीनं काम सुरू आहे. इतिहासकारांनी रायगडाला पूर्वेचा जिब्राल्टर अशी उपमा दिली. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर उभा असलेला हा अभेद्य दुर्ग शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकणारा ठरला. इंग्रज अभ्यासक आणि अनेक लष्करी इतिहासकारांनी रायगडाच्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेचं कौतुक केलं आहे. उंच तटबंदी, चहूबाजूनी खोल दऱ्या आणि एका मर्यादित प्रवेश मार्गामुळं हा किल्ला जिंकणं जवळजवळ अशक्य मानलं जात असे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनमानसात रायगड म्हणजे श्रद्धेचं तीर्थक्षेत्र आहे. लाखो शिवभक्त आजही गड चढताना जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा करतात. सह्याद्रीचा परिसर दुमदुमून जातो. शिवराज्याभिषेक दिनी तर रायगडावर इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. भगवे ध्वज, ढोल ताशांचा निनाद, मावळ्यांचा पोशाख आणि छत्रपतींच्या स्मृतींना वाहिलेली अभिवादनाची मानवंदना, हे दृश्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेतनेचं प्रतीक ठरतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला राजधानी बनवताना केवळ गड उभारला नाही, तर स्वाभिमानाचं सिंहासनच उभारलं. इथंच 1674 शिवराज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याचा सूर्य अधिक तेजानं तडपू लागला. राजसदर ही त्या वैभवाची साक्षीदार वास्तू. आज तिचं पुनरुज्जीवन म्हणजे फक्त दगडांचं संवर्धन नाही, तर इतिहासाच्या स्मृतींना पुन्हा श्वास देण्याचा प्रयत्न आहे. रायगडावर सुरू असलेलं हे काम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, कारण ज्या मातीत स्वराज्याचं स्वप्न रुजलं इथं ते प्रत्यक्षात उतरलं, ज्या सिंहासनावरून रयतेच्या राज्याची घोषणा शिवरायांनी केली, त्या भूमीचं जतन करणं हे प्रत्येक मराठी मनाचं कर्तव्य आहे. जगदंब जगदंब अशा घोषात आजही रायगडाचा वारा शिवरायांची गाथा सांगतो आणि सह्याद्रीच्या कड्या कपारातून एकच आवाज घुमतो, जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव.

श्रोते हो, आजकाल मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेत. कालपर्यंत जे विज्ञान कथा वाटायचं ते आज प्रत्यक्ष आयुष्यात उतरू लागलंय. आणि आता तर विज्ञान थेट मानवी मेंदूपर्यंत पोचलंय. विचार हॅक झाले तर? हा प्रश्न ऐकायला जरी थोडा सिनेमासारखा वाटत असला तरी जगभरात यावर गंभीर संशोधन सुरू आहे. मानवी मेंदूमध्ये सूक्ष्म चीप बसवून विचारांच्या आधारे संगणक किंवा यंत्र चालवण्याचे प्रयोग आता यशस्वी होऊ लागलेत. विशेषतः ज्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही, अशा रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान आशेचा किरण ठरत आहे. अमेरिकेतील काही प्रयोगांमध्ये पक्षाघात झालेल्या व्यक्तींनी फक्त विचारांच्या मदतीनं संगणकावर गेम खेळला, माऊस हलवला, अगदी शब्दही टाईप केले. हे ऐकून विज्ञान किती पुढं गेलंय याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पण श्रोते हो, प्रत्येक नव्या शोधासोबत काही प्रश्नही उभे राहतात. आज आपण मोबाईल हॅक होतो, डेटा चोरीला जातो, सोशल मीडियावर आपली आवड निवड ओळखून जाहिराती दाखवल्या जातात हे पाहतोच आहोत. मग उद्या जर मानवी मेंदूच डिजिटल यंत्रणेशी जोडला गेला तर विचारांची गोपनीयता टिकेल का? हा प्रश्न सामान्य माणसालाही पडतो. कल्पना करा, एखादी व्यक्ती फक्त विचार करून टीव्ही चालू करते, गाडी चालवते किंवा रोबोट नियंत्रण करत आहे. हे जितकं आकर्षक वाटतं तितकंच थोडं अस्वस्थही करतं. कारण विचार हे माणसाचं शेवटचं खाजगी विश्व मानलं जातं. जर त्यातच बाहेरून हस्तक्षेप होऊ लागला तर मानवी स्वातंत्र्याचं काय? माणूस एक यंत्र बनायला कितीसा वेळ लागेल? तो कोणाच्या तरी हुकमाचा ताबेदार होईल. स्वातंत्र्य या आपल्या जीवापाड जपलेल्या संकल्पनेला काही अर्थच उरणार नाही. ही एक बाजू झाली. दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. अनेक संशोधक सांगतात की हे तंत्रज्ञान योग्य नियम आणि नैतिकतेच्या चौकटीत वापरलं तर मानवजातीसाठी वरदान ठरू शकतं. हातपाय निकामी झालेल्या व्यक्तींना पुन्हा संवाद साधता येईल. अंध किंवा मूक व्यक्तींना नवीन साधनं मिळू शकतील. स्मरणशक्तीच्या आजारांवर उपचारांची नवी दिशा मिळू शकते. म्हणजे विज्ञान स्वतः वाईट नसतं, त्याचा वापर कसा केला जातो हे महत्वाचं असतं. एकेकाळी इंटरनेट आलं तेव्हाही लोक घाबरले होते. माणसं एकमेकांपासून दूर जातील असं म्हटलं जात होतं. अर्थात काही प्रमाणात ते खरंही ठरलं. पण त्याच इंटरनेटनं

जग जवळही आणलं. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय सगळंच बदललं. मेंदूतील चिपचं तंत्रज्ञानही कदाचित तसंच असेल. काही धोके असतील, काही मोठ्या शक्यता असतील. आज जगभरात ब्रेन प्रायव्हसी म्हणजे विचारांची गोपनीयता यावर चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात कदाचित मोबाईलच्या पासवर्ड इतकीच विचारांची सुरक्षितता महत्त्वाची ठरेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानानं माणसाला मदत केली पाहिजे. माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम होता कामा नये. मशीन वेगवान असतील, बुद्धिमान असतील, पण माणसाची संवेदना, करुणा, प्रेम, भावना यांना पर्याय नाही. विज्ञानानं शरीराला ताकद देता येईल, पण मनाला माणुसकी द्यावी लागते ती संस्कारांनीच. आजच्या पिढीसमोर मोठं आव्हान आहे तंत्रज्ञान स्वीकारायचं, पण विवेक हरवायचा नाही. नव्या शोधांचं स्वागत करायचं, पण प्रश्न विचारणं थांबवायचं नाही. कारण विज्ञान जेवढं वेगानं पुढं जातंय, तेवढ्याच वेगानं समाजालाही सजग व्हावं लागणार आहे. कदाचित पुढच्या काही वर्षात आपण अशा जगात जगत असू जिथं विचार आणि मशीन यांच्यातील अंतर संपलेलं असेल. पण त्यावेळीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल, माणसाच्या मेंदूपेक्षा त्याचं मन मोठं असतं आणि त्या मनातली माणुसकीच खरी सर्वात मोठी शक्ती आहे. त्या आपल्यात असलेल्या माणुसकीला जपूया.

मंडळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आता जनगणनेचे अधिकारी भेट देऊ लागलेत. 16 मे 2026 पासून घरगुती भेटी सुरू झाल्या आहेत. ही केवळ गणना नाहीये, तर आपल्या राज्य आणि देशाच्या पुढच्या विकासाची दिशा ठरणार आहे. ही भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे. पूर्वी कागद पेन वापरले जायचे, आता सगळं मोबाईल आणि ऑनलाईन होणार आहे. यामुळे माहिती जलद, अचूक आणि सुरक्षित मिळेल. अधिकारी आता आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनवर विशेष ॲप वापरून माहिती घेतील. डेटा ऑफलाईन भरता येईल आणि नेट आल्यावर लगेच अपलोड होईल. प्रत्येक घराचं भौगोलिक स्थान नोंदवलं जाईल. यामुळे कोणतंही घर राहणार नाही आणि विकासाच्या योजनांसाठी अचूक नकाशे तयार होतील. घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आयडी कार्डवर QR कोड असतो. तुम्ही स्कॅन करून खात्री करू शकता की तो खरा अधिकारी आहे की नाही. हे फसवणूक टाळण्यासाठी केलं आहे. जनगणना ही देशातल्या प्रत्येक माणसाची, कुटुंबाची, घराची आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीची पूर्ण माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे. यात घरांची संख्या, सुविधा, वय, शिक्षण, कामधंदा, भाषा, धर्म सगळ्याची माहिती घेतली जाते. ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते आणि फक्त विकासाच्या कामांसाठी वापरली जाते. भारतात जनगणनेचा इतिहास खूप जुना आहे. आधुनिक काळात 1872 पहिली गणना झाली आणि 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमितपणे होतीये. स्वतंत्र भारतात 1951 पासून ही गणना सुरू झाली. 2011 ही शेवटची पूर्ण जनगणना होती. आता 2027 जनगणना येते. ही जगातली सर्वात मोठी लोकशाही जनगणना मानली जाते. यावरून सरकारला कळतं की लोकसंख्या किती आहे, ती कुठं वाढतीये, शाळा, रुग्णालयं, रस्ते, पाणी, वीज यासाठी किती सुविधा हव्यात, कोणत्या भागात गरिबी जास्त आहे आणि रोजगार कुठं निर्माण करावा लागेल, मतदारसंघ बदलणं, आरक्षण योजना बनवणं सगळं याच आकड्यांवर अवलंबून असतं. तुमच्या गावात नवीन शाळा हवी आहे का, रुग्णालय हवं आहे का, बस स्थानक हवं आहे का, हे सगळं जनगणनेच्या आकड्यांवरून ठरतं. जर माहिती अपूर्ण किंवा चुकीची दिली तर विकासाची कामं चुकीच्या ठिकाणी जातात आणि खऱ्या गरजू लोकांपर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. 1 मे ते 15 मे पर्यंत स्वजनगणनेची संधी होती. आता 16 मे ते 14 जून पर्यंत अधिकारी प्रत्येक घरात येऊन माहिती घेतील. त्यांना ओळखण्यासाठी QR कोड असलेलं ओळखपत्र दाखवा. तुम्ही स्वजनगणना केली असेल तर SEID सांगा, नाही तर पूर्ण माहिती द्या. एका कुटुंबासाठी एक फॉर्म आणि एक मोबाईल नंबर हे नियम आहेत. तुमची माहिती पूर्ण गोपनीय राहील याची सरकार हमी देतं. मंडळी, ही जनगणना सरकारची नाही तर आपली आहे. तुम्ही दिलेली प्रत्येक खरी माहिती तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, गावाच्या विकासासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी उपयोगी पडेल. म्हणून अधिकारी आले की पूर्ण सहकार्य करा. सर्व प्रश्नांची खरी उत्तरं द्या. शेजाऱ्यांना, वृद्धांना मदत करा. काही शंका असेल तर अधिकाऱ्यांना विचारा किंवा जवळच्या जनगणना कार्यालयात संपर्क साधा. 140 वर्षांपेक्षा जास्त काळ चालत आलेली ही परंपरा आता आपल्या हातात आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं या कामात सक्रिय सहभाग घ्यावा. श्रोतेहो, ही तंत्रज्ञानाची मदत घेऊन होणारी जनगणना अधिक चांगली आणि आधुनिक होणार आहे. जनगणना 2027 ही फक्त गणना नाही तर डिजिटल भारताची एक मोठी झलक आहे. आपण सर्वांनी यात सक्रिय सहभाग

प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला. लेखन शिवराज काटकर, निवेदन वेदवती गोखले, सादरकर्ते श्रीनिवास चरंडीकर. प्रभातीचे रंग कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्या, सकाळचे 10 वाजतात. यानंतर ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष रूपक आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲप पर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर

0: आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक। एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का, ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी है, एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है। तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ, आपसे आशा करूँगा कि आप उसे दोहराएंगे। एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद।
1: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं। शास्त्रीजींच्या या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं। युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं। आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही।
2: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे। 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीने केलं।
1: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती। रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले। त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक।
3: आकाशवाणी श्रोतहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये, आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा, मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा। टोल फ्री क्रमांक आहे।
2: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे। आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं। ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे। आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो। याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात।
3: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधी कधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल। प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीने लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे। मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो, आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली। जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली। काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना, आणि आताच्या सारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं। नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं। संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता। बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो। आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला। त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं। आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे

0: आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळं सुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने या प्रसंगी केली.
1: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारी सुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचंय आणि लोकांच्या उपयोगी पडायचंय या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली. आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणार असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईल सुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती

जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं. तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे दोन विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आरजे जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना.

0: सुरू होतं. आरजे जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची, आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणा घरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणा घरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता, पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे, त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. टवकते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: मित्रहो, 20व्या शतकातील संकटानंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला. तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊन मुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशा वेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात. कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

अशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात प्र के अत्री यांची गीतरचना आपण ऐकली. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं श्यामची आई या चित्रपटातील. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

पायगुण या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात राम उगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. श्रोतेहो या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: श्रोते हो, काल 18 मे, कालचा हा दिवस जागतिक वस्तू संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा आजच्या आपल्या गाता रहे मेळातील या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत याच विषयी, या दिवसाचं महत्व जाणून घेणार आहोत. आणि याबरोबरच या गप्पांसोबत आहेत सुरेल गीत. बोलूया आणखीनही याविषयी, पण या गाण्यानंतर.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: श्रोतेहो, 18 मे 1977 पासून जागतिक वस्तू संग्रहालय दिन साजरा केला जातो. श्रोतेहो, संग्रहालय म्हणजे केवळ खरी इमारत किंवा त्यामध्ये ठेवलेल्या जुन्या वस्तू, दुर्मिळ वस्तू एवढंच नाही, तर तो इतिहास आहे आपल्या संस्कृतीचा. श्रोतेहो, जाणून घेणार आहोत आणखीनही काही याबद्दल, पण त्याआधी एक छानसं गीत ऐकायला काय हरकत आहे.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं। प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं। उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात। आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं, अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

अगदी दगडी भांडी, लिखाणाचे साहित्य, टाईपरायटर, दिव्यांचे विविध प्रकार, अगदी फर्निचर, त्या काळातील शस्त्र, सैनिकांचे पेहराव, त्या काळात वापरले जाणाऱ्या देवाणघेवाणीच्या वस्तू जसं की नाणी, व्यापाराची साधनं किंवा देवतांच्या मूर्ती, वैशिष्ट्यपूर्ण अशी इमारतींची छोटी प्रतिकृती, अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. त्या त्या भागाचा इतिहास, भूगोल याची झलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.

श्रोतेहो, आपण विविध ठिकाणी फिरायला जातो. अनेक ठिकाणी अशी विविध संग्रहालयही असतात. त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, तेथील समाजजीवन, तिथली विशिष्ट प्रकारची संस्कृती याची ओळख अशा ठिकाणी आपल्याला होते. अशा ठिकाणी त्या त्या काळातील

0: करून। मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये जागतिक वस्तू संग्रहालय दिन याविषयी पण बोलत आहोत, माहिती घेत आहोत. श्रोते, अनेक ठिकाणी एखाद्या विशिष्ट थीमवर आधारित संग्रहालय असतात, जसं चंदीगडचं रॉक म्युझियम. तिथं सर्व गोष्टी या विविध आकाराच्या विविध प्रकारच्या दगडांपासून बनवल्यात. इतकंच नव्हे तर काही टाकाऊ वस्तू म्हणजे अगदी तुटलेली फुटलेली लाईटची बटणं, फुटलेल्या फरशा, टाईल्स, बांगड्या, मातीची भांडी यापासून तिथल्या भिंती, रस्ते, मूर्ती अशा तयार केलेल्या आहेत. मोठ्या विस्तीर्ण भागात हे म्युझियम आहे. एक वेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवायचा असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

श्रोतेहो, अशी अनेक संग्रहालयं आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा ठिकाणी आपण नक्की भेट द्यायला हवी. जसं आपण निसर्ग सौंदर्याची स्थळं पाहतो, त्या त्या ऋतुमानानुसार त्या त्या ठिकाणी तेथील हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन करतो, त्याचवेळी अशा वस्तूसंग्रहालयालाही आपण भेट द्यायला हवी. कारण ही ठिकाणं म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मृती आहेत, त्यांची महती आहे आणि त्याचवेळी पुढील पिढीसाठीचं ते संचित आहे, आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.

विभा वारे आपटे यांच्या स्वरात संगीता बर्वे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं राजा फाटक यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झ वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झ वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोत्या दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सी आर व्यास यांचं गायन आपण ऐकू शकाल. त्यांनी गायलेला बागेश्री अंगाचा राग चंद्रकंस. ऐकत राहा आकाशवाणीचं सांगली केंद्र भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: आशा भोसले यांच्या स्वरात मंगेश पाळगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं राहुल घोरपडे यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

विश्वजीत बोरवणकर यांच्या स्वरात प्रसाद शिरगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं राजा फाटक यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1551 किलो हर्ट्जवर आणि एफएम उनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता त्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेताकतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गर्मी आहे गर्मी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ सुख

0: असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब, हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाउज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे तू ब्लाउज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं
0: काही काही, म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, तांदूळात छानस लिंबू सरबत बनवून देतो, म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो काय झालं काय.
0: मी

0: मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमे किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब माग, सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळी मिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच?
1: बघ बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतोय.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगतंय त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणालास त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही होणार आहे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्हं जरा सरल्यानंतर. फक्त हू म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस हे बघ आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण, आणि गॉगल?
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचंय ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग, उन्हात जाताना डोकं आणि खर तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे, डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खर तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत, पण झालं काय जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी, कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं, उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस, तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटत हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं, नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी काय केलं, मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नाशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणाला त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कार मध्ये कार्बोनेटेड पेय परफ्युम्स

0: लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाही, मी सिगरेट वगैरे उडतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं. कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. पर ऐक ना, आज ताडगोळी नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा, दे दे दे दे लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव्ह जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव्ह जांभूळ वाले अहो ढोल वाले. तुम्ही जरा आवरा आवरा तडोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आत काम करत होते.
1: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होते कोण जाणे. काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुला दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे?
2: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
0: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैव विविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
2: काही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
0: सगळं माहितीये ग त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस ग रेवा?
0: असू दे रे रोहित, आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं?
1: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी
0: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
2: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजा राणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
0: काय काय काय म्हणायचंय काय तुला? आणि मी कोण आहे तुझ्या मते?
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होत?
1: सांग सांगेला.
0: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
2: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय?
1: अगं
2: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
0: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
2: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
1: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. जमाना आलाय.
0: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा चेहरा.

0: मान हात पुसायला काय स्वर्ग सुख वाटायचं त्या क्षणी ते.
1: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. आई ग, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवतंय ना?
1: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
1: तू हलका व्यायाम म्हणालस ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
1: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
0: किती मस्त हे पाणी, अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर.

0: देतो.
1: हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
2: किती मस्त हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
1: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत. त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
1: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
2: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू इट.
1: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
2: सेवन करावे.
1: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
0: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग.
1: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुका मेवा, डाळी, आलं, लसूण.
2: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
0: नुसती नाव ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
2: ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
1: हा आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक. चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्य बुवा.
2: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
1: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
2: कळलं का?
0: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
1: देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलका. आज
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का.
0: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
1: त्याला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलंय. हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
0: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नव्हे नव्हे, मी या पवित्र अन्नाचं सेवन करते.
2: जिजू आणि ताई बिचारे राबतायत आणि ही मात्र.
1: रोहित दपरे अपुरे झालं. चला शांतपणे खाऊ दे तिला.
0: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
2: असं काय
1: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवे.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतो त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केलंय. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
3: हा हा.
4: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले, थोडे बहुत कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
3: बर,
4: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
3: घरातलं कोणी नव्हतं?
4: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती,
3: हा
4: इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
3: अच्छा.

0: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा, शिक्षण मुंबईमध्ये?
0: कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
0: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
0: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणता.
0: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
0: हो, मी मास्टर्स पण पहिली होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला, लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चाललेत.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडस फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पण ऑफिस मध्ये,
0: म्हणजे मला मूव होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं, आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवा आहे, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केलाय, आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडस असं होतं की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे, म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही,
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपं गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बरं.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला
0: हवी का, असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं. पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये

0: जॉईन केलं.
1: बर.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे. तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होत आहे त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये
1: त्याविषयी. जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलो तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराष्ट्र,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता आम्ही डोम वरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं. लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित. पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो. त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या. वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला. हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला अडचण वाटते की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहेत जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या DNA मध्ये आहेत. ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना. पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये. कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुना जो आहे तो ठेवा आहे, वर्षानुवर्ष टिकून राहिलाय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे काम करत आले. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल. मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळं मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावर वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात.

0: मग ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
1: आणि वास्तू हा
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे सगळंच ओव्हरऑल
2: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटत आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल. नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्म मध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हातांनी
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्स वरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा,
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बर,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे ह्या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड संस्था आहे, तर आम्हाला कुठल्याही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोन नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं, पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या

0: जाणवतात.
1: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधे स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलो आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे. कारण अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणतीतरी स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडस हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाहीत तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
0: बरोबर. हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं.
1: हो
0: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं
1: नाही. खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला. तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंग मध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि ह्या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे.
0: काचा
1: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
0: बरं.
1: तो माझ्या पण बियॉन्ड आहे. म्हणजे आय एम द लीड तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी जो दार रिपेअर करायला आलाय. कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंग मध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत.
0: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचा आहे. धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
1: अगदी
0: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
1: वाव आहे. कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट
0: आणि
1: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं. तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे ह्याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या.
0: बरोबर.
1: सो तो जो कोणामध्ये असेल तर आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
0: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं? म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे?
1: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं तर मला त्या क्षणाला त्या वेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय

0: बाकीचे विषय विसरायचे आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीच काम आहे. कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाइमलाईन खूप टाईट होती. आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला, आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच. दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मेबी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला यासाठी.
0: हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जेव्हा मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं, ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी अगदी उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचा 1:05 आणि 21 सेकंद झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला मितवा या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉ यांचं आहे.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकूया. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात गुरु ठाकूरांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

कळत न कळत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत आनंद मोडक यांचं आहे.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया. सरकारनामा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि नोबिता मिरजणकर यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं आहे.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: मध्यम लहरी 537.6 मीटर अर्थात 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोते हो, यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून संक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
2: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4th टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये. कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून

0: होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या

कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूने निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्व सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: सुमारे 48 अधिक खासगी विहिरींचं
1: अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसंच 15 गावांमध्ये पूर्ण करण्यात आली. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन पातळीवर काम करत आहे.
2: जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा

करण्यात आली. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले, तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:45 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रमात आताच आपण सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत ऐकलं. या कार्यक्रमात आपण रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आणि सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? त्यांची निगराणी करताना कुठली विषवल्ली कशी फोफावली? ही तणकटे काढून मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का? माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिघातल्या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारं माणूस असा का वागतो हे अंजली चिप्पलकट्टी यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक. पारंपरिक शैक्षणिक चौकटी मोडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मानवी वर्तन समजावून सांगणारं हे लिखाण मराठी साहित्यात महत्वाची भर घालतं. हे पुस्तक मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीचा शास्त्रीय आणि बहुआयामी वेध घेणारं महत्वपूर्ण लिखाण आहे. मन आणि शरीर, जाणीव आणि नेणीव, भावना आणि विचार यांचा परस्पर संबंध

0: केवळ तत्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता लेखिकेने त्याचा वैज्ञानिक अभ्यास विविध ज्ञानशाखांच्या सहाय्याने उलगडला आहे. मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शाखांच्या मिलाफातून माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाची सखोल चिकित्सा या पुस्तकात केली आहे. माणसाच्या वर्तनावर केवळ जैविक घटकांचा नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटकांचाही मोठा प्रभाव असतो असं हे पुस्तक ठामपणे मांडतं. नैतिकता, धर्मभावना, विषमता, हिंसा, प्रेम, लैंगिकता, कन्फर्मेशन बायस यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना लेखिकेने विविध संशोधने, प्रयोग आणि सर्वेक्षणांचा आधार घेतला आहे. मानवी समाजातील तणाव, दुभंग आणि सामूहिक वर्तनातील विसंगती हे सगळं समजून घेण्यासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी या पुस्तकाच्या सखोल विश्लेषक मांडणीची व्याप्ती ध्यानात येते. भाषा कशी वाकवली वापरली जाते, राष्ट्रहिताच्या नावानं युद्ध कशी पेटवली जातात, समाजमन पेटवून दंगली कशा घडवल्या जातात, भावना, संस्कृती आणि समस्थिती, सामाजिक भांडवल, लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल, सामाजिक भावना उत्क्रांत होताना संस्कारित कशा होतात, या आणि अशा विषयांचा मागोवा घेताना लेखिकेने अनेक ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांचा आधार घेतला आहे. क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सुलभ प्रवाही मराठीत मांडताना लेखिका रोजच्या उदाहरणांचा आणि रूपकांचा वापर करतात. विषबा, हुशारबा यासारख्या संज्ञा, स्मरणयुक्त्या आणि चित्रात्मक मांडणी यामुळे हा वाचन अनुभव सुलभ आणि रंजक बनतो. पुस्तक विद्वत्तापूर्ण असूनही याचमुळे वाचकाला दुरावलेले वाटत नाही. पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्याची समाजाभिमुख दृष्टी. केवळ सिद्धांत मांडण्यावर न थांबता भारताच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी त्यांची सांगड घालत काय करता येईल याबद्दलही लेखिका विचार मांडतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि करुणा यांचा समतोल साधत त्या विवेकपूर्ण समाज निर्मितीची दिशा दाखवतात. माणसाच्या भावभावना, रागलोभ, आशा निराशा मेंदूत उपजतात, तिथेच त्यांची वृद्धी होते, पण त्यांची अभिव्यक्ती मात्र आंतरिक आणि बाह्यवर्ती प्रेरणास्रोतांशी निगडीत असते. बुद्धी आणि प्रज्ञा, कलाकौशल्य आणि क्रीडा नैपुण्य, जाणीवेचा प्रकाश आणि नेणीवेचा अंधार हे सगळं माणसाच्या आत रुजलेलं असतं, पण माणसाच्या वर्तनात निसर्गदत्त प्रेरणांचा आणि बाह्य पर्यावरणाचा तुल्यबळ वाटा असतो. मने आणि समूह दुभंग झालेल्या या अपकाळात हे अन्योन्य संबंध समजून घेणं अपरिहार्य ठरतं. माणूस असा का वागतो हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या मनात आणि समाजाच्या रचनेत डोकवायला प्रवृत्त करतं. विवेक, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करत अधिक समजूतदार आणि सजग समाजाकडे वाटचाल करण्यासाठी बौद्धिक बळ देतं.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहो कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकूया.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कडधान्य पिकांची खूप विविधता आहे. इथलं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती कडधान्यांसाठी अनुकूल आहे. देशातील एकूण कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15-20% आहे. सर्व स्तरांवर अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी डाळींची भूमिका महत्वाची आहे. तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीसाठी जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी असावी. आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या ग्रंथींची वाढ योग्य होत नसल्यानं रोपं पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. जमिनीचा सामू 6.5-7.5 दरम्यान योग्य असतो. या पिकाला 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी 750-1000 मिलीमीटर पर्जन्यमान आवश्यक असतं. फुलं येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडं हवामान अधिक उपयुक्त ठरतं. स्वच्छ सूर्यप्रकाश, पुरेसा ओलावा आणि कोरडं हवामान आवश्यक असतं. ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ होते, दाणे भरत नाहीत. किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. पेरणीनंतर पहिल्या 2 महिन्यांच्या कालावधीत पर्जन्यमान चांगलं असेल तर वाढ अतिशय जोमदार होते. पूर्व मशागत करताना खोल नांगरणी करून वखराच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी 20 गाड्या

0: शेणखत जमिनीमध्ये मिसळावं. पूर्वीच्या पिकाची धसकट काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. मान्सून पहिला पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा पेरणीसाठी योग्य असतो. पाऊस अनियमित पडला तर पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घट येते. यासाठी 10 जुलैपूर्वी पेरणी करावी. फुलं आणि शेंगांची संख्याही कमी राहते. तुरीच्या विविध वाणांच्या प्रकारानुसार बियाण्याचं प्रमाण घ्यावं. त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते. सलग पीक घ्यायचं असेल तर ICPL 87 या अतिलवकर तयार होणाऱ्या वाणाकरता 45x20 cm अंतर ठेवावं. लवकर कालावधीच्या वाणाकरता 60x20 cm अंतर ठेवावं. या व्यतिरिक्त 2 ओळींमध्ये 5 ते 6 फूट आणि 2 रोपांमध्ये 1 फूट अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडिझम एकत्र करून चोळावं. यानंतर 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणामधून चोळावं. गुळाचं द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावं. बियाणं 1 तासभर सावलीत सुकून लगेच पेरणी करावी. तुरीच्या वाणांमध्ये ICPL 87 ही जात 120 ते 130 दिवसांमध्ये तयार होणारी असून 18 ते 20 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. याची वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित वाढीचा झुपक्यानं शेंगा येणारा सर्वाधिक लवकर तयार होणारा वाण आहे. AKT 88-11 हा 140 ते 150 दिवसांमध्ये तयार होणारा वाण असून 15 ते 16 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. लवकर तयार होणारा सलग तसंच आंतरपिकासाठी योग्य असा वाण आहे. विपुला ही 145 ते 160 दिवसात तयार होणारी जात असून 24 ते 26 क्विंटल हेक्टरी उत्पादन येतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग तसंच आंतरपीक पद्धतीसाठी भरघोस उत्पादन देणारा असा वाण असून मर तसंच वांज रोगास प्रतिकारक आहे. राजेश्वरी ही 140 ते 150 दिवसात तयार होणारी जात असून 28 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. मर आणि वांज रोग प्रतिकारक्षम लवकर पक्वता आणि तांबड्या रंगाचे टपोरे देणे यातून मिळतात. तुरीसाठी प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कोळणीच्या वेळी शेतामध्ये पसरावं. सुरुवातीच्या काळात नत्राची गरज भागवण्यासाठी पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरी द्यावं. प्रति हेक्टरी 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिलं असता पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
1: तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच ऐकलीत. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयन स्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खिचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्या सुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमून

0: टाकते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन ताठीच्या स्नायूंचे कार्य सुधारविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो, त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे, कपाळ जमिनीला टेकलेले, पाय जुळलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचा दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यानितके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होता. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 झाली आहेत. परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे.

0: 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे, तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर. परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिले जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही संक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता मराठे यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग. त्यांनी तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली आहे. विलंबित रचना तीन तालात बोल आहेत ये माई रे पिया के मिले नको आज. द्रुत रचना तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत साची कहत वाकी कौन ना माने. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्राजक्ता मराठे यांचं गायन राग सामंत सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण प्राजक्ता मराठे यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकला. त्यांनी तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली। इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे। इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे। आखाती संकटानंतर इंधन बचत परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे।

0: यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं

0: केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537° 6′ अर्थात 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.
2: कार्यक्रम आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
3: तो भाई हम तो अपने श्रोताओं से कहेंगे सृजन भारती के इस जो अंक में जो प्रोग्राम होने वाला है अगर आपकी कोई रिश्तेदार या आप कोई खुद भी हैं तो जरूर पहुंचे इस कार्यक्रम में. सभी का आमंत्रण है.
4: बिल्कुल, स्वागत है सभी का. और आज हम जैसे उद्यमी महिला के बारे में जानकारी देते तो आज हमने चुना है कल्पना सरोज
3: जी.
4: तो कल्पना सरोज भारत की एक प्रसिद्ध उद्योगपति, समाज सेवी और प्रेरणादायी महिला उद्यमी है. उन्होंने अत्यंत कठिन परिस्थितियों और चुनौतियों का सामना करते हुए सफलता की ऊंचाइयों को छुआ. उन्हें संघर्ष, साहस और आत्मविश्वास की मिसाल भी माना जाता है.
3: कमानी ट्यूब नामक एक कंपनी है जो बंद होने के कगार पर थी सोनाली. उस समय उस कंपनी को फिर से सफल बनाने का पूरा श्रेय जो है वो कल्पना सरोज को जाता है. कल्पना सरोज का जन्म साल 1961 में महाराष्ट्र के अकोला जिले में गांव है रोबरखेड़ा वहां हुआ था. उनके पिता पुलिस विभाग में काम करते थे और जैसा कि होता चला आ रहा है अक्सर कि बहुत कम उम्र में उनका विवाह हो गया था और वैवाहिक जीवन में भी बहुत सारी परेशानियां उन्हें आ रही थी और उन सब कठिनाइयों का वो डटकर मुकाबला कर रही थी.
4: और फिर जैसे होता है ना कि दीपा की बहुत सारी बाधाएं आई उसके बाद

0: श्रोतेहो आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: श्रोते हो समीर यांच्या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: साक्षी यांच्या गीताला संगीत होतं उत्तम सिंग यांचं. दिल तो पागल है या चित्रपटासाठी लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल

0: लोकसंगीत या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. 1942 अ लव स्टोरी या चित्रपटासाठी कुमार सानू यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

त्याला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मैंने प्यार किया या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता संध्याकाळचे 5:30 होतात. युवक मित्रांसाठी विशेष कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

वेळी आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी

दुसऱ्यांवर न टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं. फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं. फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतः सोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: happening, baby?
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते. आपला मार्गही वेगळा असू शकतो. पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनते.

कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, ही कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537 अंश

10 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: तुकाराम तातोबा सदामते आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदीक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून लोकसंगीताच्या कार्यक्रमात.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: तुकाराम तातोबा सदामथे आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदीक आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओस्लो नगरे तृतीये भारत नॉर्डिक शिखर सम्मेलने भागं भजितवान्. यस्योद्देश्यं प्रौद्योगिकी पुनर्नवीकरणीयोर्जा रक्षा व्यापार क्षेत्रेषु सहकारं सुदृढीकरणमस्ति.

0: इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। श्रोते हो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा कार्यक्रम। एक गाणे ताजेतवाने रात्री 8:00, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र। हिंदी भक्तिगीतांचा आनंद आपण घ्याल रात्री 8:15, 8:45 समाचार संध्या आणि रात्री 9:00 News@9 ही बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम। रात्री 10:00 आपली आवड हा श्रोत्यांनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित सी आर व्यास यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला बागेश्री अंगाचा चंद्रकंस हा राग आपण ऐकू शकाल।

श्रोते हो, उद्या बुधवार दिनांक 20 मे 2026 आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:50. 6:05 गिरबाणवाणी या कार्यक्रमामध्ये षटपदी स्तोत्र आपण ऐकाल. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात विद्युत मोटार याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्य आणि धनसंपदा यामुळे योग आणि आपलं आरोग्य याविषयी मार्गदर्शन करतील योग शिक्षिका वर्षा लोखंडे. 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी लिहिलेली माहिती आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 गाणी मनातली या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्याल. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 9:15 नूतन बुद्धिबळ मंडळाचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडेपंच दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल क्रीडांगण या कार्यक्रमात. 9:30 भावधारा. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. 10:15 सामुदायिक गायन पाठ यामध्ये आसामी गीताचा पाठ आम्ही प्रसारित करू. एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30. 11:00 वातारही मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 11:00 गातारही मेरा दिल हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम सहक्षेपित करू, त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. उद्या या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत आणि सखी विश्व यामध्ये संवादात्मक कार्यक्रम. 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षदे रसिके 1:55 दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विनय रामदासन यांनी गायलेलं

0: हा राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. आमची सायंकालीन सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये स्टेट ट्यून या सदरामध्ये किशोर वयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल पाटोळे यांची मुलाखत. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय तुकाराम कुंभार आणि सहकार्यांनी सादर केलेलं एकतारी भजन. 6:20 संस्कृत समाचार. 6:30 रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची मुलाखत आपण ऐकाल. 8:00 एक गाणी ताजेतवानी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:15 भावगीत. 8:45 समाचार संध्या आणि रात्री 9:00 News@9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम आणि रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन. त्यांनी गायलेला राग हंसध्वनी आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सांगली केंद्र आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: श्रोते हो, गेल्या काही भागांपासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा 3रा भाग.
2: सर, आता गेले कित्येक वर्षापासून आपण या साहित्य क्षेत्रात आहात, तर कविता, समीक्षा किंवा वैचारिक लेखन यापैकी आपल्याला भावलेला प्रकार कोणता आणि यातला प्रकार आपला आपल्या जवळचा कोणता वाटतो आपल्याला?
3: मला ललित लेखन आवडतं.
2: बरं,
3: ललित लेखनात कसं असतं की ज्याचा त्याचा एक पिंड असतो. तुम्ही, मी साने गुरुजी जेवढं वाचतो त्यावेळी मला लक्षामध्ये येतं की गुरुजी किती छान सोप्या सोप्या भाषेमध्ये लिहितात. म्हणजे त्यांच्या शब्दांना तो मांगल्याचा संस्काराचा असा स्पर्श असतो.
2: बरोबर.
3: आणि सहज त्यांचे शब्द असे काळजात जातात. म्हणजे मी कित्येक आवडतो तर मुलांना सांगायचं कसं, मग ती श्यामची आई जसं त्यातली आई त्या लेकराला सांगते फुलं काढून दे, ती लेकरू काय म्हणतं, आई मी आत्ता स्नान केले माझ्या पायाचे तळवे मिळतील ग, तेव्हा गुरुजींची आई जी आहे ती काय म्हणते, माझा मी पदर पसरते त्याच्यावरती पावलं ठेवून मला फुलं काढून दे. तो फुलं काढून देतो पण जाताना आई जे वाक्य उच्चारते, बेटा पायाचे तळवे मळू नयेत म्हणून काळजी घेतोस, तसं मन मळू नये म्हणून सुद्धा काळजी घे. मला वाटतं की हे माझ्या लेखनातलं मला आवडलेली गोष्ट असते. मी खरं तर कथेतनं जास्त बोलतो.
2: म्हणजे आपण साधेपणा इथे म्हणू शकतो त्याला,
3: साधेपणा म्हणा तुम्ही किंवा सोपेपणा म्हणा सुलभपणा म्हणा, पण माझा पिंड मला जड नाहीच बोलता येत आणि मला लिहिता पण येत नाही. मग मला तो आव आणून काहीतरी आपण गोष्ट करतोय असं वाटतं. म्हणजे उगीच उसणं काहीतरी घ्यायचं. मी व्याख्यान द्यायला लागलो ना तर मला प्रसंगत, जसं तुम्हाला मी सुंदर जगण्यासाठी सांगितलं, मला असं थोडं दृष्टांत थोडस कथा सांगत असं बोललेलं आवडतं.
2: म्हणजे सामान्य माणसांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे हा त्याच्यात मागचा भाव आहे.
3: याचा अर्थ मॅडम असा नाही की मी जे काही वैचारिक लिहितात त्यांचं हे करतोय, तेही तितकंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या. ते सुद्धा सकसच आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला हलकं फुलकन चटपटीत द्यावं असा हेतू नाही, कारण असंही होण्याची शक्यता असते ना की सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी उगीच टाळ्या वाजवणारं बोलायचं हे मला मंजूर नाही. मला असं वाटतं की आपल्याला जे काही द्यायचंय लोकांना ना, म्हणजे जसं आई काय करते बाळानं दूध प्यायचं म्हणून ती काय करते, खोकळा वाजवते. खोकळा वाजवण्याचं कारण काय आहे की आई लेकरानं दूध प्यावं म्हणून. मी तशी आपली थोडी खुळखुळी काय काय वाजवतो की माझं म्हणणं असं असतं की हे दूध प्यावं. आता पण खुळखुळे बाजूला गेलेत आणि मोबाईल आलेत आणि पोरं खुळी झाली आहेत हे लक्षात घ्या, कारण मोबाईलशिवाय पोरं पित नाहीत हा सुद्धा आत्ताच्या काळातला प्रॉब्लेम आहे.
2: बरोबर.
3: मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की सिनेमाचं गाणं मुलं शांतपणे ऐक, माझं भाषणही तेवढंच ऐकलं पाहिजे. मग त्याने ऐकावं असं मी बोलायचं. मग मला माझ्यातनं औषधाची गोळी द्यावी लागली, ते देखे रोगाते जे नावे औषध तरी द्यावे परी मधुर असावे, ते जे आमच्या ज्ञानोबांनी म्हटलंय तसं आहे ते. थोडंसं औषध द्यायचं आहे पण ते
2: सर आजच्या समाजात साहित्याची भूमी

0: याकडे आपण कसं पाहता आणि बदलत्या काळात मराठी साहित्याला कोणती आव्हाने किंवा कोणती संधी आहे असं आपल्याला वाटतं?
1: सगळ्यात फार छान प्रश्न तुम्ही विचारलात. एकतर आपलं भाग्य मोठं आहे की आपल्याला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. खरं तर भाषा आपल्या अभिजात आहेच हो,
0: काही प्रश्नच नाही.
1: माझा मराठीचा बोलू कौतुक आहे. आपण किती काळ आपण ते आपण कौतुकानं बोलतोच आहे ना. साच्याने मावळ्या मिथल्या आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे शब्द आम्हाला ज्ञानोबा तुकोबांनी दिलेच आहे. तो गंमत अशी आहे की मराठी भाषेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव हा तुमच्या बालपणात असतो, तो जपला पाहिजे. आज पहा तुम्ही की आपण पाहतो की जे शिक्षण तुम्हाला मातृभाषेतनं मिळतं ना, जे तुम्हाला ज्ञान मातृभाषेतनं मिळतं ना, त्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो. आज आपण एखाद्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालवतो, मग मला कित्येक वेळा वाटतं आपण इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळेत मुलाला घालवतो हे ज्ञान मिळवण्यासाठी घालवतो का भाषा शिकवायला घालवतो? अरे माझा विरोध नाही इंग्रजी, तुम्ही मराठीचं बोललात म्हणून माझा हिंदीला विरोध नाही. ह्या खिडक्या आहेत, लक्षात घ्या. आम्हाला तात्यासाहेब शिरवडकरांनी सांगितलं तसं हिंदी इंग्रजी ह्या तुम्हाला वारं येण्यासाठीच्या खिडक्या आहेत आणि मराठी हे माझं महाद्वार आहे, मराठी भाषा ही माझी. आज आपला प्रवास महाद्वारापेक्षा खिडक्यातनंच जास्त व्हायला लागलाय सगळा. मग मला सांगा ना तुम्ही, माझी भाषा वाढायची असेल तर तिथं ते मी आज का बोलतो, मी का लिहितोय, मला हा संस्कार झाला ना. माझ्यातला लेखक हा माझ्या शाळेने घडवला आहे, माझ्या मराठी संस्काराने घडवला आहे. मग आम्हाला लेखक नकोयत का? आम्हाला नकोत का लेखक, कवी, बिबी काय? अरे तुझ्यावर, तू विचार करण्याची भाषा तुझी जी आहे तीच तुझ्या शिकण्याची भाषा असेल तर तू काहीतरी उडीजाला मराठीसाठी करू शकशील ना. आज युनोमध्ये 10 भाषांपैकी एक आपली आहे हे लक्षामध्ये घ्या. हा केवढा मोठा अभिमान आहे, पण आपला अभिमान आपण कुठेतरी गहाण ठेवल्यासारखं. आज मी सांगतो, शाळेत गेलो होतो, 4,500 संख्या त्या शाळेची होती, तर कार्यक्रमाला गेलो होतो. मी म्हटलं हे काय, तर त्या ग्रहस्थाने सांगितलं सर मराठीला आहुती लागली नाही, तुम्ही दर्जा सांभाळा, तुम्हाला त्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो. मग हे कुठंतरी आपण केलं पाहिजे ना. आपल्याकडची मुलांची कौशल्य वाढवायची असेल आणि उद्याच्या काळातला जर खरा सुसंस्कृत खरा कलावंत घडवायचा असेल तर त्याला संतांच्या साहित्याचा, मराठी लेखकांच्या साहित्याचा संस्कार त्या याच्यात तो वाढला पाहिजे ना सगळा. त्याचं आज माध्यम जे आहे का नाही हे तुमचं भविष्य ठरवतो.
0: बरोबर सर. आपल्या काळचे साहित्यिक किंवा लेखक आणि आता नव्या पिढीतील लेखकांमध्ये आपल्याला कोणते बदल जाणवतात की पहिलेचे साहित्यिक असे होते आणि आता हा चेंज म्हणजे प्रकर्षाने जाणवतो आहे, तर याबद्दल काय सांगाल आपण?
1: नाही, आता खरं कसं आहे, काळाची पावलं आपण मान्य केली पाहिजेत. पहिला माझा जो काळ होता का नाही, त्यावेळी काय होतं की इतर करमणुकीची साधनं फारशी नव्हती, त्यामुळे कळत न कळत आम्हाला करमणूक करून घ्यायची असेल ना तर मग ग्रंथाशिवाय पर्याय नसायचा. त्या काळात कीर्तनाशिवाय पर्याय नाही, व्याख्यानाशिवाय पर्याय नाही. आजचा काळ इतका आव्हानात्मक झालेला आहे की ही जी तरुण मुलं लिहित आहेत त्यांना ह्या माध्यमांना भेदून त्यांना त्यांच्या विचारापर्यंत लोकांना आणावं लागतं. आणि खरोखर आजच्या पिढीमध्ये सुद्धा फार सकस लिहिणारी मंडळी आहेत. नाव एखाद्याचं घ्यायचं नाही, एखाद्याचं टाळायचं असं नाही, पण त्या विषयाला भिडणारी आहेत मंडळी. आणि मी वाचतोय असं अस्वस्थ करतात ती सुद्धा, आणि ती सुद्धा वैचारिक दृष्टीनं प्रगल्भ वाटतात मला कित्येक वेळा.
0: सर, आजपर्यंत आपण इतकं लिखाण कार्य केलेलं आहे तर मला इथे विचार असं वाटतं की एखादी रचना करताना आपली विचार प्रक्रिया कशी असते किंवा लेखनासाठी ठराविक वेळ किंवा शिस्त आपण पाळता का, की एखादी प्रेरणा आल्यावर मग आपण त्या लिखाणाकडे वळता, असं काही आहे का?
1: कसं असतं की थोडंसं असतं तसं, म्हणजे अगदीच नाकारता येत नाही, पण काय असतं काही वेळेला आपण एखादी गोष्ट मनात, आता उदाहरणार्थ मला एखादा विषय दिला की ह्या विषयावर तुम्हाला बोलायचंय, मग मी साधारणतः चिंतन करतो ना. आता तुमच्याकडे आकाशवाणीवरती मला बोलायचंय, तुम्ही काय प्रश्न विचारणार मला माहित नव्हतं, पण तरी सुद्धा आपल्याला एक बोलावं लागलं तर काय आपण सांगायचं याचं जसं मी एका, आणि चिंतनासाठी कसं असतं काही वेळा खरा अतिशय उपयुक्तच असतात. असं नाही तुम्हाला, मला संध्याकाळचं बसलं थोडं आजूबाजूला शांतता झाली की लिहायला बरं वाटतं. काही वेळेला मी बघतो की असं माझी कित्येक, मी PhD करत असताना 3-3, 4-4 वाजेपर्यंत लिहित राहायचो. मला म्हणजे माणसं झोपल्यानंतर त्याला जाग करण्यासाठी आपण लिहितो का असं कधी कधी वाटायचं, पण मला त्या वेळा, आणि कसं आहे माझं मात्र

0: मन असं नाही की कुठेतरी अगदी निसर्गरम्य ठिकाणात जायचं आणि तिथून मग मान टाकायची आणि मग तिथं अगदी छान कडीची झाडं वाहणारं वारं असं काही नाही. माझं आपल्या खोलीत सुद्धा माझं लिखाण छान होतं, माझी पुस्तकं असतात पाठीशी, पुढे टेबल असतो आणि मी छान रमत रमत लिहितो.
1: अच्छा, क्या बात. सर, आपल्या कारकिर्दीत आपण आता इतकं सारं लिखाण केलं, इतकी सारे पुस्तकं लिहिलेले आहेत, तर कारकिर्दीतील एखादा असा टर्निंग पॉईंट आठवतो का, किंवा आपल्या एखाद्या लिखाणाबद्दल वाचकांकडून मिळालेली एखादी खास प्रतिक्रिया जी आपल्या कायम स्मरणात असेल असं काही आठवतं का?
0: फार सुंदर. पहिला साहित्याच्या संदर्भातली सांगतो.
1: बिलकुल.
0: जेव्हा मी हे सुंदर जगण्यासाठी पुस्तक लिहिलं ना, त्यावेळी एक दिवस मला एक पत्र आलं, त्या मुलीचं, उमरग्याकडची मुलगी, आणि साधं पत्र तिचं आलं, पण ते पत्र साधं नव्हतं. त्या पत्रात लिहिलं होतं की सर, मी एका अत्यंत विचित्र आजारानं ग्रस्त होते. विचित्र यासाठी की माझ्याशी कुणी बोलत नव्हतं, माझा कोणाला संपर्क आणि संसर्ग नको होता, आणि मला डॉक्टरने सुद्धा एका लांब कुटीमध्ये ठेवलं होतं. मला जेवण सुद्धा लांबून ढकललं जायचं, म्हटले माझ्याशी बोलताना सुद्धा कुणी जवळ यायचं नाही. पण एक दिवस तुम्ही उमरग्यात भाषणाला आला असेल तर तिथं एक पुस्तक माझ्या समोर टाकलं, म्हटले सुंदर जगण्यासाठी.
1: अच्छा.
0: आणि सर, खरं सांगते, मी वाचत गेले, मी इतकं वाचत वाचत गेले, खरं सांगते म्हटले सर की मी आता अगदी छान बरी झाली आहे, मी आता स्वतःच्या घरी आली आहे, मी छोटस माझं ग्रंथालय उभं केलंय. पण खरं सांगू सर, म्हटले मी डॉक्टरांच्या औषधापेक्षा तुमच्या अक्षराने तरतरीत झाले. म्हटलं मला सांगा, वाचकानं दिलेलं हे पत्र माझा सर्वोच्च पुरस्कार होता आपल्या जगण्यातला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताना टर्निंग पॉइंट, तो शाळेतलाय.
1: अच्छा.
0: थोडी गमतीचा भाग आहे बघा, त्याच्यात गमतीचा भाग आहे. पण कसं झालं की आम्ही त्या काळात चुरुचुरू बोलणारी पोरं होतो, आणि आमचे केपी कुलकर्णी, जे मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी जीवनबाग फुलवली, एक दिवस आमचं 11वीचं शेवटचं वर्ष होतं आणि त्यांनी मला जवळ बोलवलं. म्हणले पाटणे, अमृत महोत्सव आहे आपल्या शाळेचा. हो, म्हटलं सर. तर तुला म्हणले आम्ही एकांकिकेत घेतले, म्हणले स्वातंत्र्य यज्ञ शिवाजी महाराजांच्यावरची एकांकिका आहे. अरे वा, म्हटलं सर, आमचे संबंध चांगले होते. कॉलर विलर मी अशी उडवली तर म्हटले कॉलर का उडवतो? हो सर, म्हटले आमच्या अभिनयाचा तुम्हाला शेवट कावायना अंदाज आला. तर सर, म्हटले अभिनय छान येऊन तुला घेतलं नाही, ते बसून जे मागं चुरुचुरू बोलताना ते माझ्या टप्प्यात असलेला वारा आहेस, म्हटले तू. म्हणून त्याने मला एकांकिकेत घेतला. पर एकांकिकेत घेतलं, मला काही फार काम नव्हतं, मला हेराची भूमिका दिली. हेर शिवाजीच्या खात्याचा, हिरोजी पुरजन किंवा अशी काही हेराची भूमिका दिली. आणि त्या एकांकिकेत चंद्रराव मोरे आणि शिवाजी महाराज यांचं एक जावलीखोरीत युद्ध होतं. आणि हेराला काय काम होतं की त्यानं कधीतरी चंद्रराव मोरेंच्या गोटात जायचं, त्या कानाला लागायचं, उगे आपलं थोडस काहीतरी बोलण्यासाठी डायलॉग नव्हताच, लोकांना वाटायचं हे काहीतरी बोलतोय. तरी शिवाजीच्या गोटा जायचं. सरांना म्हटलं सर एखादा तरी डायलॉग द्या, हे काय नुसतं तो हलवायचो. म्हणजे जर डायलॉग जर एखादा जरी घेतलास मनानं तर कानाखाली गणपती काढीन, म्हटले. तर मी आम्ही सरांचं हे आणि गंमत कशी संधी असते, ते म्हणतात टर्निंग पॉईंट जो शब्द वापरलात ना, तर त्या कांकेत आमच्याकडं शिवाजी झालेला देखना हो, 300 वर्षापूर्वीचा शिवबा पुन्हा एकदा जागा झालाय का काय, आणि असा देखना शिवाजी. हा, आणि माझा दुसरा मित्र चंद्रराव मोरे, पण त्याचा डायलॉग एकच की तो स्टेजवर जाणार, कोण तो शिवबा, डोंगरात लावून देर, असा चिरडीन, आणि अंगठ्यानं असा खाली का असा चिरडीन करायचा. आणि त्यानं असा चिरडीन म्हटलं की तिकडून शिवाजीची एंट्री. शिवाजी महाराज आले की ह्यानं तलवार काढायची, त्यानं तलवार करायची, तलवारीच्या कसरती कुलकर्णी सरांनी शिकवल्या होत्या. आणि तलवारी तलवार टनकन आपटली की समोर फोटोग्राफरनं फोटो घ्यायचा. आम्हाला वाईट वाटायचं, त्या दोघांचाच फोटो येतोय. आम्ही सरांना म्हणायचं आम्हाला घ्या कुठेतरी मध्ये, म्हणजे घुसला बिसला ना परत तो डॉयला. पण कशी संधी, कसा टर्निंग पॉईंट असतो. तर त्याच कसरती सरांनी इतक्या उत्तम शिकवले होते, ते चंद्रराव मोरे स्टेजवर गेला, डायलॉग सुरू झाला, कोण तो शिवबा, आणि काय सरांचा पारा चढला कुलकर्णी सरांचा. त्या पडदा जो होता निसर्ग, त्या जावलीच्या निसर्गाचा, आणि त्याच्या पुढं त्यांनी त्याचा मागचा भाग पर्व ओळखला आणि गुडघा मारला त्याला, आणि चंद्रराव मोरे राव पडला समोर. अरे आम्ही सरांना म्हटलं सर काय केलं तुम्ही, त्याला का मारलं, म्हणले. म्हटलं सर काय झालं, म्हटलं काय नालायक आम्ही काय केलंय, म्हटले. अरे आम्ही नालायक पहिले होतो तर इथं कशाला जाहीर करताय तुम्ही, सर काय म्हणले, अक्कल आहे का, म्हणले अमृत महोत्सव आहे, म्हणले समोर कलेक्टर सहित

0: माणसं बसलीत आणि हा चंद्राव मोरे म्हणले पुढे गेलाय तो तलवार विसरून गेलाय म्हणले. आता हे शिवाजी बरोबर कसा लढणार म्हणले, कळत नाही अकला नाही. आणि मला काय वाटलं, आता मी हेरच होतो ना, आपल्याला परवानगी कुठे बी जायची होती, तलवार उचलली मी ती आणि निघालो स्टेजकडे. म्हणलं आपण जरा गंमत करून
1: प्रसंगावधान.
0: व तिथं गजेंद्र गडकरबाई होत्या.
1: अच्छा.
0: म्हणले पाटणे अगोदर एकांकिकेची शोकांतिका झाली, जे पडले म्हणले तू तलवार घेऊन कुठे चाललाय. मॅडम एक मिनिट म्हटलं. आणि मी तलवार घेतली गेलो, म्हटलं महाराज, त्यानं माझ्याकडे बघितलं, म्हटलं महाराज उन्हात चमकत होती तलवार, ही आपलीच असावी. त्याला वाटलं मीच मागणं दणका मारलाय. तो म्हणला ये जवळ तुम्हाला दाखवतो कोणाही तलवार आहे. म्हणजे ह्याला म्हणलं तलवार देऊन आपल्या मानेवर. पण तरी मी धाडसानं गेलो, तलवार म्यानात खुपसली, त्याच्या डोक्यात आलं की दणका ह्यासाठी बसलाय आपण तलवार विसरून गेलोय. आणि बोलायचं काही ते विसरलं ते. आणि मलाच म्हणायला लागलं आम्ही काय म्हणत होतो. पण माझ्या बी अंगात आलं, मी म्हटलं आम्हाला काय माहीत तुम्ही काय म्हणत होता. तेवढ्याच मागणं कुलकर्णी म्हणले पाटणे सांग त्याला. मग मी म्हटलं तुम्ही म्हणत होता महाराज कोण तो शिवा. आणि मग त्याला ते पुढचं आठवलं सगळं. डायलॉग सुरू झाला, शिवाजी एंट्री घेणार होता. इकडून गजेंद्र गडकरबाई एकच म्हणल्या की पाटणे तू आता इकडे ये. मी मॅडमला सांगितलं आता फोटो झाल्याशिवाय मी काय येत नाही म्हटलं. आणि मी नंतर गेलो, मॅडम सगळ्यात महत्त्वाचं वाक्य कुलकर्णी सर बोलले मागं गेल्यावर. मी म्हटलं आपण त्यांना न सांगता तलवार घेऊन गेलोय, आपल्याला सर चिडणार. सरांनी मला तिशी घेतलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मला म्हटले यशवंत अरे खरं मला सुचायला पाहिजे होतं हेर होतास ही तलवार घेऊन जा, हे तुला कसं काय सुचलं. त्यावेळी म्हणलं सर थोडं नालायक असल्यामुळे सुचलं असेल. म्हटलं तर सर मला जे पुढचं वाक्य बोलले, यशवंत इथून तिथून कुठून तरी थोडाफार माणूस नालायक असतोच, पण संधी आल्यानंतर संधीचं जो सोनं करतो तो सगळ्यात लायक असतो, हे लक्षात घे. एक वाक्य, संधीचं जो सोनं करतो तो सगळ्यात लायक. माझ्या जीवनात काय नंतर संधी शोधायच्या असतात, काही वेळा संधी मिळत राहतात पण चालत राहायचं.
1: आणि मला वाटतं त्या वाक्यानंतरच खरं सर तुम्ही आयुष्याचं सोनं केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. क्या बात आहे.
2: अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकला. सादर करते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर

0: पहाटेची मंदवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: सुरू हो उद्या सकाळी 9:15 क्रीडांगण या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडेपंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत. या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आपण उद्या ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7 वाजतात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या

शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत. तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे. तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4

0: कंपन्यांशी सामंजस्य करार, 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडूरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:43 झालेत.
2: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी 9:10 आणि 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
3: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी 9:10
3: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी 6:35
4: फक्त आणि फक्त
3: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, उद्या 9:15 क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. नूतन बुद्धिबळ मंडळाचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत.
5: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 रोजी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: मंडळी आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: हा कार्यक्रम प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, उसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
2: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीने हे महत्वाचं आहे की एका बाजूने नुसती FRP वाढवायची आणि NHP वाढवायची नाही. NHP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं NHP ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत 2900 होती, ती 3100 रुपये आहे. त्यामुळे FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळी कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये NHP केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्याच अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले आणि मार्केट हे सेंटिमेंटल असतंय, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही. पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही तर FRP किती आहे आणि FRP आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा असं आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसे बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा एक अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो. त्याला पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20%

बाइंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि 20% ब्लेंडिंग 2030 ला होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 ला पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 ला भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बीज्यूट इथेनॉलला बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेले घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78%

0: उत्पन्न होणाऱ्या 78% हे ग्रेन ब्रेस इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेले घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी FRP वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 FRP असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 FRP केल्यामुळे सरकारनं किमान MSP ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं, FRP देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत. त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004 ला, 2007 ला आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोतहो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं दरवर्षीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिमुनरेटेड प्राइस, तर ती FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग आणखी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की ते फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जाते की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एल्निनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एल्निनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एल्निनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारला भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला भेटले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणतो ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती, पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉल बद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग FRP थकवलेली आहे आणि कायद्यानुसार FRP थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिल अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतो. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे FRP थकवली का तर थकवली

0: आहेत, म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे, तर हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखर जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात, आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. शेवटी मग त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे, हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे, आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, आणि त्याचबरोबर इथेनॉलबद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप चुकतुंजी आहे, त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे, आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

रामराम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार.

19 मे 2026. मंगळवारी आपण ऐकत असतो आवड बळीराजाची. हा तुमचा आवडीचा कार्यक्रम. नेहमीप्रमाणेच आजही आम्हाला तुमच्या अनेक अशा पत्रांचा प्रतिसाद लाभलेला आहे. तेव्हा कार्यक्रमात जास्त वेळ न दवडता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकणार आहोत देवता या चित्रपटामधलं. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली हे. श्रोते हो, याच देवता या चित्रपटातील गीतासाठी आपल्याला हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सारा बनू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख आणि करिश्मा शेख या श्रोत्यांनी सुद्धा आवड कळवली आहे. त्याचबरोबर सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्लावी शेख, गदर शेख आणि दिलोफर शेख हिप्परसोग्याचे श्रोते. त्याचबरोबर तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदणी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांनी सुद्धा देवता या चित्रपटातील गीतासाठी आवड कळवली आहे. तेव्हा या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. देवता या चित्रपटामधलं हे वंदना विटणकर यांचं गीत आहे. संगीत राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: आपण ऐकत आहात आवड बळीराजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मंडळी आता वळूया पुढच्या पत्राकडे. योच नवरा पाहिजे या चित्रपटासाठी दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि गायक कलाकार आहेत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर. आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवणारे आपले श्रोते आहेत राजू मिठारी स्टॉप इथून, चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, आदित्य पाटील इंजिनियर आणि बाबा सो दुकानदार हे रवी ग्रुप चंदूरचे श्रोते आहेत. त्याचबरोबर आपल्याला कार्यक्रमामध्ये सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांनी सुद्धा आवड कळवून आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तेव्हा या श्रोत्यांचं सुद्धा कार्यक्रमात स्वागत आहे. ऐकूया योच नवरा पाहिजे या चित्रपटामधलं हे गीत.

श्रोते हो, आवड बळी राजाची या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दाम करी काम या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे मन्नाळे यांचा. आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवणारे आपले शेतकरी बंधू आहेत राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग संस्कृती, शिवज्ञ शिवशंभो, शिया पिया, सोनम प्रशांत, राज पेंटर हे आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते. अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे हे कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते. सौ सुशीला, विलास दावणे या कागलच्या श्रोत्या. सौ सुजाता, सुरेश कुलकर्णी कवठे महांकाळच्या श्रोत्या. त्याचबरोबर सुभाष मिणचे हे शिरढोणचे आणि सचिन किल्लेदार हे भडगावचे श्रोते. त्याचबरोबर श्रीनिवास कांबळे यड्रावचे आणि शशिकांत पाटील कुरुंदवाडचे. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया दाम करी काम या चित्रपटामधलं. श्रोते हो, त्याचबरोबर पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश आणि श्रीमती शीतल राजेश हे गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालनाचे श्रोते आहेत. त्याचबरोबर निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे या श्रोत्यांनी सुद्धा पत्राद्वारे आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. ऐकूया दाम करी काम या चित्रपटामधलं हे गीत.

मन्नाडे यांनी गायलेलं दाम करी काम या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांचा. श्रोते हो, या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी आणि अनिल वागवेकर. मुक्काम पोस्ट बालिंगा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. श्रोते हो, त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये मुक्काम पोस्ट बोराळा धरण, तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. ऐकूया कार्यक्रमातलं हे पुढचं गीत.

सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं संसार या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. मंडळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकत आहात आवड बळीराजाची हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण शेवटी ऐकणार आहोत बन्या बापू या चित्रपटामधलं मुरलीधर गोडे यांचं गीत. गीताला संगीत आहे ऋषीराज यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा. मंडळी या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तिभूषण नामदेव आकाश कुमार आणि अनुराधा तुकाराम कांबळे आणि छाया कांबळे सौ गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट हसुरदुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे हे मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. तेव्हा या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया बन्या बापू या चित्रपटामधलं.

उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंह यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आवड बळीराजाची या कार्यक्रमात मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात तुमचा निरोप घेऊया. पुन्हा भेटूया. नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता रात्रीचे 8 वाजतायत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

ज्योती भांडे यांनी गायलेलं दंगा या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. एक गाणी ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

रात्रीचे 8:05 होत आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार।

0: निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले. तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियन सोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारो यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन

0: चंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून LPG खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा 2रा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि

श्रोतेहून नितेश कुमार आणि सहकारी यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यातही.

0: सप्तक भट्टाचार्य यांनी गायलेली ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकताय हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: श्रोतेहो, सुदीप बॅनर्जी आणि सहकारी यांनी गायलेली ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

पार्श्वतः उदित नारायण आणि सहकारी यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पंडित डी व्ही पलुस्कर यांनी गायलेली पारंपरिक हिंदी भक्तिरचना.

पंडित डी व्ही पलुस्कर यांनी गायलेली पारंपरिक हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच हिंदी भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आता रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, त्यानंतर 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, कार्यक्रमात आपण पहिलं गीत ऐकणार आहोत झुंज या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. संगीतबद्ध केलंय राम लक्ष्मण यांनी. तर या गीतासाठी आपल्याला आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ संस्कार, प्रतीक सरिता, प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. याचबरोबर या गीतासाठी आपल्याला तानाजी खिमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खिमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्वार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांनी सुद्धा आवड कळवली आहे. संपत्ती खिमलापुरे, राणी अंकिता खिमलापुरे या श्रोत्यांचंही या कार्यक्रमात स्वागत आहे. ऐकूया कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत झुंज या चित्रपटामधलं.

सुंदर अशा गीतानं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालीये. कार्यक्रमातलं आता पुढचं गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा. मंडळी, या गीतासाठी आपल्याला आवड कळवणारे आपले श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेय सुयोग संस्कृती, शिवशंभो, शिया पिया सोनम, प्रशांत राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते, अभि आदिती मंजुळा अजय, राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते, सुशीला विलास दावणे कागलच्या श्रोत्या, सुजाता सुरेश कुलकर्णी कवठे महांकाळहून, सुभाष मिणसे हे शिरढूणचे श्रोते आणि सचिन किल्लेदार भडगावचे, श्री श्रीनिवास कांबळे येडरावचे आणि शशिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते. याच गीतासाठी आपल्याला मैत्री श्रोता संघाचे श्री सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, विजयकुमार स्वामी, सौ रेखा सागर साबळे, सौ अलका दयानंद साळवी, सौ मेघा सुभाष सातवेकर, सौ अनिता राहुल भांबिष्ठे, सौ आशा अंकुश गोरे आणि सौ किशोरी दत्ता गोरे, त्याचबरोबर सौ सारिका संभाजी सुतार हे मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं.

0: खर्चा खर्च सूख सुरगत भी नाही बघा
1: हा पटके तो आपण चालला भरलं करू विक्री
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जैत रे जैत या चित्रपटामधलं हे छानसं गीत. नाथ हो महानोर यांच्या या गीताला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं. आशा भोसले आणि रवींद्र साठे आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तिभूषण मामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे हे मुक्काम पोस्ट कंदल गावचे श्रोते. याच गीतासाठी आपल्याला घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून महादेवराव डोंगळे यांनी सुद्धा आवड कळवलेली आहे. त्याचबरोबर जैत रे जैत या चित्रपटासाठी आवड कळवणारे आणखीन आपले श्रोते आहेत संपत्ती खेमलापुरे राणी व अंकिता खेमलापुरे तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे हे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. चला तर या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया.

जैत रे जैत या चित्रपटासाठी आशा भोसले आणि रवींद्र साठे आणि सहकारी यांनी आलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकता आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं हे गीत. आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत अतुल गौतमी धम्मदिदा अरुण काळे एडी कांबळे मुक्काम पोस्ट याळगोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते तुषार कुरणे प्रतीक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे आणि अरुण याळगोडकर मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते त्याचबरोबर रेमळ अनिता राहुल भांबिष्टे कबनूरचे श्रोते विलास पाटील अरुण कांबळे अरुण येळगुडकर हे चंदूरचे श्रोते. या सर्व श्रोत्यांच्या

देवीचं हे गीत आपण ऐकणार आहोत. याच गीतासाठी आपल्याला आणखीन आवड सांगणारे आपले श्रोते आहेत तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे. त्याचबरोबर लेवा खेल मोहल्ला चंदूर बिस्वांद इथून नारायण खरसे, ललिता खरसे, परी खरसे, गणेश, कार्तिक, देविका कुमारी चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी आणि खुशी वाणी या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आता आपण

0: लक्ष्मण खरसे, ललिता खरसे, परी खरसे, गणेश, कार्तिक, देविका कुमारी चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी आणि खुशी वाणी या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आता आपण ऐकूया.
1: डोंगर मना

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत हिप्परसोगा औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानू दस्तगीर फैजन बी, शाकीर शेख इस्लाम बी शेख, बाबा शेख करिश्मा शेख, सानिया पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. त्याचबरोबर लेवा खेल मोहल्ला चंदूर बिस्वा इथून नारायण खरसे, ललिता राणी खरसे, संजना खरसे. त्याचबरोबर कार्यक्रमात सहभागी झालेले श्रोते नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे असं सांगणारे जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सवंगी औरंगाबाद श्रोते. या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. आणि आता कार्यक्रमात आपण थांबतोय, तेव्हा पुन्हा भेटूया आपली आवड या कार्यक्रमात. नमस्कार. आपली आवड हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता रात्रीचे 10:30 झाली आहेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित सी आर व्यास यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला बागेश्रीच्या अंगाने जाणारा राग चंद्रकांस.

Ni da ni da ma ga ma ga ma ga sa ni da ni da ma ga sa ni za.

पंडित सी आर व्यास यांनी गायलेला बागेश्री अंगानी जाणारा चंद्रकंस हा राग आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 11 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.